नमस्कार. 233 अंश एक मीटर म्हळ्यार 1280 किलोहर्ट्झाचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान उलयता, तशेंच डिजिटल मोडाचेर न्यूज ऑन एअर ह्या एपा वेल्यान तुमकां आयकूंक मेळटा आकाशवाणी पणजी. आयकपनो आज शुक्रार, भारतीय सौर दीस 2 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यार 22 मे 2026. सकाळची 5:55 आनी 54 सेकंद जातात. तुमकां सगळ्यांक येवकार दिवन आमच्या पयल्या सभेक आमी येतात.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादयच्या लावल्यान आम्ही उलयता. आयकपनो आता बरोबर सवराचेर हिंदीतल्यान आणि सवरा 5 मिनटाचेर इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता. आयकूंक रावात.

हे भगवती, तूच आमची शक्त, तूच आमची प्रेरणा. तुझ्या इच्छेशिवाय कसलेच काम आमचे सुरूही जाऊ शकना आणि पुराही जाऊ शकना. तुझी सासाय सदांच आमचे दोर.

आळस संकट पैस कर. आमच्या मनातले पराभूताची नकारात्मक मानसिकता पैस करून आमचो आत्मविश्वास वाढवपाक आमकां मदत कर.

देवाविषयी भक्ती आणि कर्म होच आमच्या जीवितचा आधार आणि देशाविषयी निष्ठा प्रामाणिकपणा होच आमचा धर्म म्हण देशाविषयी एकनिष्ठ राहूया सगळी मिळून गाऊया देशभक्ती गीत.

ताच्या उपरांत गांधी स्मृती तुमकां आयकूंक मेळटली. 8:50 हिंदी फिल्म गितांची कार्यावळ चित्रसंगीत. 9:30 आयकूंक रावात मराठी गितां. 10:05 कातारा. साडेधांक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत निलेश शिंदे हांच्या गायनान राग मिया की तोडी तुमकां आयकूंक मेळटले. 11:05 गातार हेमेरा दिल. 11:30 NCERTची प्रायोजित कार्यावळ उमंग.

साल वेळा 5:30 इंग्लिशीतल्या युवाणीन स्पोर्ट्स राऊंड ही कार्यावळ आसतली. सवरा 5 मिनटांचेर कार्यावळींची रुपरेषा आनी हवामान. सधांक रोजगार रत्त. सवरा 15 मिनटांचेर शब्दुली.

8:15 गीत गजलींची कार्यवळ. रातच्या 9:15 स्पॉटलाइट, 9:30 करंट अफेअर्स ह्यो कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपित करतले. आणि रातच्या 10:00 तुमच्या पसंतीच्या मराठी गीतांची कार्यावळ ऐकूंक रावात मनपसंत गीते. तर ऐकपनो ही आशिल्ली आमच्यो आयच्यो उरिल्ल्यो कार्यावळी.

नमस्कार, अक्षता युएसएत काय मुख्य खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत सायप्रसाचे राष्ट्रपती निकोस क्रिस्तोदोलेत्स हांचे कडेन उलोवणी करतले. काल पॅरिसांत भारत फ्रांस दर्यावेला सहकार्याचो 8वो संवाद जालो. भारत जितली उर्जा विकत घेवपाक तयार आसा तितलीच उर्जा विकपाची अमेरिकेची तयारी आसा अशें अमेरिकेचे विदेश सचीव मार्को रुबियोन सांगलां. हालींच्या काळांत घडिल्ल्या घडणुकेंच्या फाटभुंयेर रेल्वे मंत्रालयान प्रवासाच्या वेळार सादूर रावपाचे आवाहन केलां. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी आयज उत्पादकता कार्यक्षमताय पातळिल्ल्या आनी तातूंत लवचीकपण नवनिर्माण आनी समावेशक वाड हांचो आस्पाव जाता अशें सांगलां. भारतीय रेल्वे कॅटरींग आनी पर्यटन महामंडळान 2026-27 पर्यटन हंगामा खातीर सुदारीत गोल्डन चॅरियट लक्झरी ट्रेन सुरू करपाची घोषणा केल्या. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून आसा. सम्राट क्लब माशेल आनी गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान हांच्या फुडारपणान माशेल हांगा आयोजीत केल्ल्या पुरुमेताचे फेस्त ह्या 2 दिसांच्या खाद्य संस्कृताय महोत्सवाक काल सावन सुरवात जाता. हांगाच्या नानूस विलेजान हो महोत्सव भरतलो. गोवा प्रदेश काँग्रेस समितीन आदले प्रधानमंत्री सर्गेस्त राजीव गांधी हांची पुण्यतिथी काल पणजेच्या काँग्रेस हाऊसान पाळी. बांबोळे गोंय वैजकी महाविद्यालय वाठारांत आशिल्ल्या राजीव गांधी हांच्या पुतळ्याक फुलां घालून विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव तशेंच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर तशेंच काँग्रेसीच्या हेर फुडाऱ्यांनी आर्गां ओपलीं. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ऐक म्हणून जैवविविधता म्हळ्यार कितें तर झाडां वनस्पत विंगड प्रकारचे प्राणी पक्षी माती हवा उदक ह्या सगळें मिळून जैवविविधता जाता. आमच्या जेवणात 80% परस चड भाग वनस्पतीचेर अवलंबून आसा. तशेंच गांवगिऱ्या वाठारांत नागरीक भलायके खातीर कितलेशेच पारंपारीक वखदी वनस्पतीचो वापर करतात. हे जैवविविधता आमी टिकोवन दवरूंक जाय कारण ताच्या अभावाक लागून पूर दुष्काळ आणि वादळा सारख्यो नैसर्गीक आपत्ती वाढता. ताका लागून नैसर्गीक देणगीचे रक्षण करप ही आमची नैतीक जबाबदारकी आसा. आणि ह्याविषयी सखोल तुमकां माहिती मेळटली. आयकूंक रावात आज ह्याच कार्यावळींत 7:30 स्थानिक मनशान कितें करप आपल्या दिसपट्ट्या सवयीन कितें बदल करून आमी आमच्या सैमाचो समतोल सांबाळूं येता ह्याविशी खोलायेन तुमकां माहिती मेळटली. आयकूंक रावात आमची जैवविविधता आमचो सांबाळ ह्याविशी मुलाखत दोतोर प्रदीप सरमोकादम हांची आणि ही मुलाखत घेतल्यो चारुशिला कामत देसाय.

0: नगरपालिका वेचणूक कार्यावळ सोपयल्ल्या इकरा नगरपालिकांच्या प्रभाग फेर रचणुकेची प्रक्रिया रद्द जाल्ल्याची अधिसुचोवणी राज्य वेचणूक आयोगान जारी केल्या. सरकारान नगरपालिका कायद्यान दुरुस्ती करपी अध्यादेश जारी केल्ल्यान प्रभाग फेर रचणुकेची प्रक्रिया कालबाय थारता. हाका लागून ती रद्द जाल्या अशी अधिसुचोवणी जारी जाल्या. 5 वर्सांचो कार्यकाळ सोपयल्ल्यान इकरा नगरपालिकांची वेचणूक मे म्हयन्यात जावपाची आशिल्ली. आरक्षण तशेंच प्रभाग फेर रचणूक फावो ते प्रमाण वेळ मेळपा खातीर सरकारान नगरपालिकांच्यो वेचणुको लांबणेर धुकल्ल्यो. राज्य वेचणूक आयोगान मे म्हयन्यात वेचणूक घेवपा खातीर तयारी सुरू केली. हे प्रमाण प्रभाग फेर रचणुकेची प्रक्रिया पुराय जावन प्रभागांचो आंकडो लेगीत निश्चित जाल्लो. प्रभाग फेर रचणूक तशेंच आरक्षणाचे अधिकार राज्य वेचणूक आयोगान दिवपा सयत मसुदो जारी जावन आरक्षण निश्चित जावपा खातीरची कालमर्यादा नव्यान निश्चित करपी अध्यादेश सरकारान जारी केलो. हाका लागून प्रभाग आरक्षण तशेंच प्रभाग फेर रचणुकेची प्रक्रिया आयोगाक नव्यान सुरू करची पडटली. ईद अल आदाक फकत म्हशीचीच कुर्बानी दिवपाक मेळटली. तशेंच राज्यांत फकत गोंय मास प्रकल्पातूच कुर्बानी दिवपाक मेळटली. म्हस सोडून हेर जनावर तशेंच गोंय मास प्रकल्पा भायर कुर्बानी दिल्यार कायद्याप्रमाण कारवाय जातली अशें सरकारान स्पश्ट केलां. दिव्यांगाक नोकरी मेळची वा आपलो वेवसाय सुरू करप शक्य जावचें म्हूण सरकारान दिव्यांग कुशळटाय येवजण सुरू केल्या. ही नवी येवजण नोंदणीकृत संघटना, सरकारी संस्था, एनजीओ, ट्रस्ट आनी संस्थांक दिव्यांग आशिल्ल्या व्यक्ती खातीर आश्रयदायी कार्यशाळा स्थापन करपा खातीर तशेंच अर्थीक मजत दिवपा खातीर आसा. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. कोंकणी भाशेचे बरे गिन्यान अणकर करपाचे कसब आनी प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. उमेदवारांनी ठरयिल्ली फी भरून ताची पावती जोडून हेड ऑफ आरएनयू खबरां विभाग आल्तीन पणजी हांगा धाडची. निमणी तारीख 1 जून आसा. पणजी वेधशाळेन नोंद केल्ले प्रमाण पणजेत चडांचड तापमान 35 अंश सेल्सियस नोंद जाला, जाल्यार उण्यात उणे तापमान 27 अंश सेल्सियस नोंद जाला. आयज आयपीएल क्रिकेट सर्तीन सनरायझर्स हैदराबाद आनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ह्या पंगडामदी हैदराबादान सांजेवेळा 7:30 वरांचेर मॅच सुरू जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.
1: आयकून परतून एकदा येवकार तुमकां शुभप्रभात ह्या कार्यावळींत.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: आणि ऐकपनो आता ऐकूया संसारिक जैवविविधता दिसा निमतान मुलाखत. आमची जैवविविधता आमचो सांबाळ ह्या विषयी मुलाखत आता ऐकूया डॉक्टर प्रदीप सरमुकादम हांची. आणि ही मुलाखत घेता चारुशिला कामत देसाय.
3: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर आमच्या स्टुडिओत आसात डॉक्टर प्रदीप सरमुकादम. नमस्कार सर, स्टुडिओत तुमका
4: येवकार. नमस्कार तुमका.
3: डॉक्टर प्रदीप सरमुकादम गोंय राज्य जैव विविधता मंडळाचे वांगडी सचिव आसात, तशेंच गोंय राज्य ओली जमीन प्राधिकरणाचे मुखेली आणि वातावरण बदलाचे राज्य नोडल ऑफिसर. नमस्कार सर.
4: नमस्कार.
3: तुमची खाशेली ओळख सांगपाची झाल्यार आमच्या आकाशवाणीचे तुम्ही मान्यता प्राप्त कलाकार. 22 मे हो आंतरराष्ट्रीय जैव विविधता दीस म्हणून आम्ही मनयतात. जैव विविधतायेचे महत्व पटवून दिवप, तिचे संवर्धन करप आणि पर्यावरणाविषयी जागृकताय निर्माण करप हो या दिसाचो मुखेल उद्देश. या वर्षाची अर्थात 2026 ची थीम असा ॲक्ट लोकली फॉर ग्लोबल.

0: जागतिक प्रभावाखातीर स्थानीक पातळीचेर काम करप. ही थीम कुनमिंग मॉन्ट्रियल ग्लोबल जैव विविधता फ्रेमवर्क हाका पाठिंबो दिवपाखातीर स्थानीक पातळीचेर अर्थात गांवांत शहरांत प्रत्यक्ष कृती करपाक भर दिता आनी जाचो परिणाम जागतीक स्तराचेर सैमाच्या संरक्षणा खातीर जाता. सर, सो ह्या थिमा पासूनच आमी सुरवात करुया.
1: बरोबर.
0: एक्ट लोकली फॉर ग्लोबल,
1: फॉर ग्लोबल इम्पॅक्ट.
0: सामान्य मनशाचो हातून कितें वांटो आसा?
1: एक्ट लोकली फॉर ग्लोबल इम्पॅक्ट हे थिमूच अशें घेतला की स्थानिक मनशानच कितें तरी करचें पडटलें तरच हो जागतीक बदल आमकां दिसतलो. आमी जर चित्ता की जगान आपोआपूच कितें तरी बदल जातलो जाल्यार तशें जावचें ना. आनी अशेंय जर चिंतलें की सरकार सगळें करतलें आनी आमी फक्त पळयतले जाल्यारूय जावचें ना. हाचे खातीर सगळ्यांत म्हत्वाचें म्हणजे प्रत्येक व्यक्तीन आपल्या जिवनांत कांय अमुलाग्र बदल करचे पडटले. आनी हे बदल म्हणजे विदाउट कॉम्प्रोमायजिंग युअर क्वॉलिटी ऑफ लाईफ, म्हणजे एक गुणवत्ता ताची सकल न हाडटा आमी कितें करपाक शकता. उदाहरण तुमकां दिवपाचें जालें जाल्यार आमी घरांत आमच्या कचरा निर्मिती पसून आमी लायट कशी वापरता, ह्यो साध्यो गोश्टी आसता ज्याचो सगळ्या जगाचेर परिणाम जाता. पूण ताचेय फुडें वचून आमी जे खाता ते स्थानीक खावपाक शकता काय कितें, आमी एक लोकल फार्मराक सपोर्ट करपाक शकता काय कितें. वोकल फॉर लोकल हे आमच्या प्रधानमंत्र्यांनी खूप पयली उलयला, तुमकां खबर आसा.
0: बरोबर.
1: हाचो अर्थ कितें की जर तुम्ही तुमची शेजाराक एक शेतकामती आसात नाल्यार भाजी विकपी आसा मनीस, ताका वचून बाजारांत पणजे विकचे पडटा आणि तुम्ही बाजारांतल्यान मार्ग वचून हाडटात, ताचे पेक्षा जर तुम्ही तुमच्या शेजाऱ्याकडे
0: तिकाच सांगप की तू आमकां आमी खंय रावतात ते हाडून दी किंवा आमी तिच्या लागी वचू येता.
1: किंवा साधी गोष्ट, तुमकां कितें आसा सात शिराचे भेंडे जाय किंवा नऊ शिराचो भेंडो जाय किंवा तुमकां स्थानिक गोष्टी आमचे तुमकां एक प्रकारचे वांयगे जाय गुळा जाय कितें जाय हे जर तुम्ही तिकाच सांगले आणि गरज पडल्यार बिये हाडून दिया. आणि हे मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी बोर्डान काम सुरू केला की आम्ही कम्युनिटी सीड बँक सुरू केल्या. आता हाचो अर्थ कितें की आतापर्यंत बायोडायव्हर्सिटी जैवविविधता कोणे सांभाळ्या, लोकांनी सांभाळ्या, शेतकामत्यांनी सांभाळ्या, आमचे फिशर फोक आसा ताणी सांभाळ्या, आमचे दर्या देगेर वचपी आसूं काम करपी लोक आसूं किंवा गोरवां राखपी आसूं किंवा जे कोण निसर्गाशी डायरेक्ट
0: नाते दवरून आसात
1: ताचेर अवलंबून आसात ताणी सांभाळा. तो मागीर रेंदेर आसूं ताका ताची इतली आनी माडाची कोणाक खबर आसपाक ना. तर आमचे स्वताची माडांच्यो कितल्यो वरायटी आशिल्ल्यो, कलंगूट बाणावली दोन आमी जाणा, मोपाची एक वरायटी आसा, अशेंच आसा. आमी आतां फक्त लोटण किंवा आमी ऑरेंज किंवा श्रीलंकन वरायटी सिंगापुरी वरायटी हाचेच उलयता. तर जैवविविधता म्हणजे नेमके कितें तर आमच्यो थळाव्यो ज्यो प्रजाती आसात झाडांच्यो आसूं भाजीपाल्याच्यो आसूं किंवा मागीर पक्षी प्राणी फुलपाखरां हाचे सगळे पाख्यांचे आसूं हे सगळें आमी ताचे नोंद करप ताच्या विशयी संवर्धनाच्यो गोष्टी आमी घरांतल्यानच सुरू करप. एक साधे मातयेचे मडके जर आमी उदक भरून दवरत आणि एक पक्षी किंवा आजूबाजूचे प्राणी जर ताचेर आपली तान भागोवपाक शकले जाल्यार आमी खूप मोठे योगदान करपाक शकता.
0: बरोबर. सर, तुम्ही जे इतली माहिती दिल्या ताका हांव एक सार म्हणून सांगत जाल्यार प्रत्येकान असो विचार करपाक जाय की बऱ्या कामाची सुरुवात स्वतःपासून जाता आणि हांवेच कित्याक करप ही भावना थंय आसूंक फावना.
1: किंबहुना किंबहुना हांवें कित्याक करप न्ही
0: अशें जावं,
1: हांवेंच सुरू करूंक जाय, म्हाका पळोवन बाकीचे सगळे करतले आणि हांव बाकीच्यांकय मोटिवेट करतलो.
0: आणि सर, असे म्हणतात नाही की स्वतःपासून केली सुरुवात आपल्याक खूप किरे देऊन वता.
1: बरोबर बरोबर.
0: सर, आमचे गोय अथांग समुद्र देगां खातीर प्रसिद्ध असा, पण खरे म्हळ्यार आमची जैव विविधता ही आमची खरी गिरेस्तकाय म्हणू येता. आणि ह्या गोय राज्य जैव विविधताय मंडळाचे मुखेल काम आणि ध्येय सर तुम्ही विस्तारान सांगशात.
1: नक्की. आमचे गोय राज्य जैवविविधता मंडळाचे कामच असे की प्रत्येक गावान ते मागीर पंचायत क्षेत्रान असू किंवा म्युनिसिपॅलिटी क्षेत्रान असू किंवा कॉर्पोरेशनान असू एक जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करप. तातूर सात मेंबर असतात, तातूरले दोन महिला असतात, एक शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब असतात आणि असे सात मेंबर जाऊन त्यांचं एक चेअरमॅन असतात. अशी ही बायोडायव्हर्सिटी कमिटी, बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी प्रत्येक म्युनिसिपल आणि लोकल बॉडी लेवलाचे आम्ही स्थापन केल्या. त्यांचे मुखार काम किने तर त्यांना आम्ही थोडेसे सुरुवातीक स्टार्टिंग फंडिंगही दिता. पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर करप म्हणजे लोक जैवविविधता नोंद वही गावांत किती

0: की नाही बाबा आमच्या सैम असा. तुम्ही आता दर्या देगेर म्हणलं, दर्या वेळेपासून ते दर्या वेळेचेरूच 25-30 प्रकारच्यो वनस्पती मेळटा आमकां. ताका मागीर सँड ड्यून वेजिटेशन म्हणटात आमी. ह्यो 20-25 प्रकारच्यो वनस्पती काम कितें करता तर ती वेळेक घट्ट धरून रावता आनी वेळ कितें करता सँड ड्यून ज्यो आसा त्यो आमच्यो भितरलो गांव सांबाळटा. इट इज कॉल्ड एज फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. जेव्हा हुंवार येता, जेव्हा एक समुद्रातल्यान वादळ येता, सैमीक आपत्ती वादळ, जसं सुनामी 2004 सालान जेव्हा तमिळनाडू आयल्लो त्यांना असे दिसून आले की गावाचे गाव भीतर गेले आणि ज्या गावात मँग्रोव्ह आशिले किंवा सँड्यून आशिले ते गाव वाटावले. हाचो अर्थ तुम्ही जो वदळ उल्लेख केलो क्युनमिंग मॉन्ट्रियल ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क म्हणजे किती, एक सगळ्या जगान 1992 सालांक एकीकडे येऊन जो सगळ्यांनी एक वचननामो केलो किंवा कन्व्हेन्शन केले की बाबा रे आम्ही सगळे मिळून हे सैम सांभाळपाची जबाबदारी घेतले. त्याची सुरुवात म्हणजे आमचे जर तुम्ही मँडेट विचारले जर बायोडायव्हर्सिटी कमिटी स्थापन करप, पीपल्स रजिस्टर करप, आणि हे फक्त पुस्तक छापपा खातीर न्ही किंवा नोंद वही निर्माण करून नोंद केली असे न्ही, थंयच्यान विषय सुरू जाता किती संवर्धन करप आमच्या गावात. आता एखाद्या गावात एक दुर्मिळ वनस्पती असपाक शकता, एक दुर्मिळ पक्षी असूक शकता जो साता समुद्रा पडल्या पलीकडल्यान आमच्या गावात येता. राय सारख्या धाकट्याशा गावात तुम्ही पळयलं फ्लॅमिंगो आयले एक वर्ष, सो पिनटेल डक्स म्हणून जो जो 2,000-2,500 किलोमीटर भायल्यान ते सगळे पक्षी हांगा प्रजनना खातीर येतात हिवाळ्याच्या सिझनान. तर सांगपाचे किती की ह्या सगळ्याचे संवर्धन करतलो जाल्यार पहिली नोंद
1: कर
0: आणि त्यानंतर सगळ्या गावात बसून एक विचार करप की आमचे गाव कित्या खातीर युनिक, आमचे किती खाशेलेपण. जसे तुमकां उदाहरण दिता हांव, मडकय गाव किंवा जर वो गाव तुम्ही पळयलो सांतेस्तेवच्या मुखार जाल्यार थंय आमकां दिसून आयले की कुमार जुवा गुळां थंयची फामाद जी आमी वांयगी म्हणटात, आक्षीची वांयगी किंवा ताळेगांवची वांयगी हांकां जी आय मेळ्ळा. पण ही जी वांयगी ताका काटे असतात आणि ती दवी असतात आणि पर्टिक्युलरली एक समाजातले लोक ते असे करतात की ज्यांना नुसते खावपाक मेळना त्यांना हे कापून ताचे फ्राय करून खाता, इतले टेस्टी असतात ते. आता ही गुळा म्हणतात ताका, वांयगी म्हणना हरशीकडे म्हणतात ते. सो ते युनिकनेस झाले त्या गावचे.
1: सो हे सगळे पहिली थळाव्या लोकांनी ताचे
0: संवर्धन केलं
1: आणि ह्याची सगळी नोंद हे मंडळ दवरता.
0: इतलेच न्ही तर एक लोकल प्लॅन जाता मागीर तयार की बाबा आम्ही किती आता सांभाळपाक जाय आणि ते कसे सांभाळपाचे. आणि ह्याचे कामही झालं, काही जाग्याचेर औषधी झरी असा जसे पोमुर्फा स्प्रिंग, ती सांभाळपा खातीर ताचो अभ्यास करपा खातीर एक 3-4 वर्षाचा अभ्यासक्रम आम्ही खांडोळा कॉलेजीक दिले रिसर्च प्रोजेक्ट. तसेच वेलिंग प्रियोळची एक झर औषधी झर म्हणताले, तर ताच्या वयरची औषधी वनस्पती परत लागवड करपा खातीर फॉरेस्टान आमच्या सांगण्यावयल्यान काम केलं. तर असे सगळे अनेक उपक्रम गावोगावी चालू असता, बारीक बारीक गोष्टी असता. पण जसे तुमची थीम पळयल्या या वर्षाचे की एक्टिंग लोकली, तसे एक धाकटे लहान लहान प्रयत्न जसे थेंबे थेंबे तळेसाचे आम्ही म्हणता, तसे या सगळ्या बारीक प्रयत्नांनी एक मोठो संवर्धनाचो आम्ही प्रयत्न निर्माण करपाक शकता.
1: सर परतून एकदा हांव म्हणटा की हांवेच कित्याक करप असे म्हणनासतना हांवेच करप ही सुरुवात.
0: बरोबर
1: सर, आता एक महत्वाचा असा विषय, खाजण शेती आणि गोयचे पारंपारिक संवर्धन. सर, गोयची खाजण रचणूक, अभियांत्रिकी आणि सैमाचं एक सुंदर अद्भुत असा नमुनो. सर, या खाजण वाठाराचे रक्षण, ताचे संवर्धन हे करपाक कसली पावलां उखलतात?
0: गोय राज्यान बरेच प्रयत्न सुरू केले. तातुंतलो एक महत्वाचं म्हणजे खाजण बोर्ड निर्मिती करपाचो. असे गेल्या असेंब्लीक माननीय मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी ऑलरेडी डिक्लरेशन केला एग्रीकल्चर डिपार्टमेंटा अंडर व खाजण बोर्ड जातलो. परंतु तितल्याचेरच न्ही, बायोडायव्हर्सिटी बोर्डान ऑलरेडी खाजणाच्या लागी जी आमची मिठागरां असता, इज अ पार्ट ऑफ खाजण. म्हणजे खाजण जर आम्ही विचार करत गोंयची खाजणां जाल्यार आमच्या स्टेट क्लायमेट एक्शन प्लॅनान सुद्धा आम्ही असे केला की सगळी खाजणां इज मोस्ट व्हल्नरेबल, म्हणजे ती सेन्सिटिव्ह. पहिली किती बुडतले फाल्यां जर वातावरण बदल झालं जाल्यार खाजणां सगळ्यां व्हल्नरेबल, कारण ही ऑलरेडी उदकाच्या सकयल पातळी आशिल्ल्यो जमनी आमच्या पूर्वजांनी हजारांनी वरांचे काम करून ते बांद बांदून ताच्यो पोय करून ताचे भितरले बांद भायले बांद घालून ताका समाजाकडे जोडून, म्हणजे इट इज नॉट ओन्ली इंजिनियरिंग स्ट्रक्चर, इट इज हायड्रोजिओलॉजिकल हेरिटेज म्हणपाक शकता, म्हणजे एक उदक कशें वेवस्थापन करप,

0: अभियांत्रिकीचे कसे भीतर इंटर कनेक्शन करप आणि हे सगळे स्थानिक पातळीवरले लोक करताले, म्हणजे लोकल विजडम ज्याका आम्ही म्हणता, थळावो
1: बुद्धिमत्ता
0: हाका केल्ले, म्हणजे आमकां कॉन्ट्रॅक्टर हाडपाची गरज नाशिल्ली, थळावे लोकच करताले आणि तांची नावां कशी बांदकार पाळणी ही सगळी जी आडनावां गोंयान दिसता, हांचे काम आशिल्ले बांद सांबाळपाचे,
1: नावां
0: आणि तांकां थंय घरान झोपड्यो बांदून थंय दिल्ले मान आसतालो, एक खाजनियो कोणाक तरी म्हणटाले, ही सगळी जी नावां आशिल्ली ही समाजान तांकां मान आशिल्लो, कारण तांकां तांची कार्य पद्धती तांचे काम नेमून दिल्ले आणि तांकां खबर आशिल्लें की हे जर ना जाल्यार गांव बुडलो आमचो, इतले खबर आशिल्ले. सो सरकारान अशे प्रयत्न केला की जवळजवळ 1-1 लाख रुपया मिठागर रोवपी जे आसात तांकां आमी ऑलरेडी अस्मिताय दिसा थोड्यांक दिल्यात आणि 22 मेक उरिल्ल्यांक आमी सगळ्यांक मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तांकां दिवपाचे तजवीज केल्या. तर हो एक प्रयत्न झाला. त्यानंतर जी मिठागरां बंद झाल्या किंवा ती पिड्यार झाल्यात तांकांय परत कशी रिवायव्ह करप, हा प्रयत्न, खाजन कशे रिवायव्ह करप हो एक कार्यक्रम भितर असा. आणि असे वेगवेगळे कार्यक्रम आता तर आम्ही क्लायमेट अँड डिझास्टर रिझिलियंट ग्रीन गोवा असो एक मोठा कार्यक्रम राज्यान राज्यव्यापी.
1: माझा तोच प्रश्न असा सर, हवामान बदल किंवा समुद्राच्या उदकाची वाढती पातळी यासारख्या जागतिक संकष्टांचं आमच्या गोयच्या जैव विविधतेचे सर परिणाम जाता. आता तुम्ही तोच विषय उलयलो ताजेर म्हजो प्रश्न असा.
0: अत्यंत विपरीत परिणाम जाता, कित्याक तर जी कोस्टल स्टेट जी आम्ही म्हणतात ज्या समुद्राच्या काठार आम्ही वसपी जे बारीक बारीक गाव असतात, आमचे सगळ्यात धाकटे माणकुले राज्य, सगळ्यात लहान राज्य, परंतु तुम्ही पळयात की ज्यांना 1 सेंटीमीटर पातळी वाढतली त्यांना कितलेशे गाव उदका सकयल वचपाची शक्यता असता, आणि तातूर जर आम्ही ते आताच बांध घट केले ना सांभाळले ना जाल्यार हो प्रश्न आणि कठीण जावपाचो. म्हणून तुमकां आता जशें म्हणलें हांवें की क्लायमेट अँड डिझास्टर रेझिलियंट ग्रीन गोवा असो एक जागतिक बँके बरोबर वर्ल्ड बँके बरोबर खूप मोठो कार्यक्रम हातीन सरकारान घेतला. गेल्याच आठवड्यान आमच्यो ताच्यो बसका झाल्यो आणि तातूंतल्यान अशें चिंतलां की सगळे सेंड येऊन सगळे बायले भितरले बांध तात्काळपणे मोठ्या प्रकार मोठ्या प्रमाणात फंडिंग हाडून ते रिस्टोर करचे असो एक विषय असा. आणि सगळ्यात महत्वाचो तुम्ही प्रश्न विचारला की वातावरण बदल हाचे पासून आमकां कोण सांभाळटा, आमच्यो खारफुटी किंवा आमच्यो विफळीची रानां कानळा वळां जी म्हणटा आमी तीच असू किंवा जे बोडगिनी म्हणटा आमी जेका पँडेनस म्हणटा केवडा हे सगळे किंवा बांबू असो जे इरोजन कंट्रोल करता अश्यो ज्यो झाडांच्यो प्रजाती आसा हांचे संवर्धन करप जेणे करून ते क्लायमेट स्मार्ट कल्टिवेशन क्लायमेट स्मार्ट फार्मिंग कशे करप क्लायमेट स्मार्ट सीड बँक कशे करप हे सगळे विविध उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही घेतात.
1: सर म्हणजे आमची थळावी जीण आमचे थळावे वागप आणि ह्या सगळ्या आमच्या सरभोवतणच्या सैमाचे आम्ही केले रक्षण आमकां फुडें खूप कितें देऊन वता.
0: हय इनफॅक्ट हे संवर्धन आमी सैमाचे करता म्हणचे पेक्षा आमी आमच्याच फ्युचराचे संवर्धन करता.
1: सगळ्यो गजाली आपापसान बांधिल्ल्यो आसा,
0: इंटरलिंक्ड इंटरवोवन इंटरकनेक्टेड अँड इंटररिलेटेड. म्हणजे हे असे असा की एक भितर तुम्ही हालीचे उदाहरण घ्या नी कोरोनाचे, एक व्हायरस निसटलो खंयचे तरी लॅबातल्यान किंवा खंयचे तरी इक्विलिब्रियम जो आमचे असता पर्यावरणाचो तातूंतल्यान एक व्हायरस निसटलो जगाचे 3-13 केले ताणे. तुम्ही विचार करा असे असे लाखो प्राण्यां भितर अब्जावधी व्हायरसीस आणि बॅक्टेरिया जो असतात सुप्तपणे थंय ताका क्वारंटाईन केल्ल्यो असा निसर्गान, हे जर निसर्गाची साखळी डिस्टर्ब जायत जाल्यार आमचो सगळो अहंकार आमचे सकट नष्ट जावपाचो. आणि म्हणून आम्ही विनम्रपणे तुम्ही पळयात आमचे पूर्वज पुजताले निसर्गाक, निसर्गाचे पूजन करताले, कित्याक हे अशी गोष्ट असा जी आमच्या समजण्या पलीकडे असा.
1: सर आमच्या गोयात पाणथळ सुवात्यो खंयच्यो आणि त्यांचे संवर्धन?
0: गोयात जवळजवळ 25 पाणथळ सुवाती आम्ही नोटिफाय केल्या ऑलरेडी. तातूर मागीर सापूतळे असू ना पिल्यांचे सावळे तळे असू किंवा दाशी तळे असू रिवडचे रेवडाचे किंवा सारजोराचे तळे असू असे 25 ऑलरेडी नोटिफाय केल्या आणि त्यांच्या संवर्धना खातीर त्यो नोटिफाय केल्या. त्याच्या भोवतीचे 50 मीटर तर नो डेव्हलपमेंट झोन, म्हणजे थंय कांयच जावपाक शकना. बोणवालचे तळे तयार तळे ही सगळी तळी नोटिफाय जवळजवळ 25-1 केल्या आणि 10 फुडें जावपाची आसात.
1: सर जैव विविधताय हो एदो व्हडलो विषय एक आमकां 20 मिनटां किंवा 25 मिनटान हाडप अशक्य आसा. सर निरोप घेवच्या वेळार म्हाका अशें दिसता की विचारन दिसता की तुम्ही सर

0: एक संगीतकार कलाकार आणि या जैवविविधतायेच्या मळार वावुरताना सैम जाऊ संगीत तुमका कशी ऊर्जा आणि उमेद दिता?
1: नक्कीच, संगीताची उत्पत्तीच निसर्गातल्यान. त्यांना परत जेव्हा आम्ही निसर्गाकडे वता त्यांना त्या संगीताचो जो जेनेसिस किंवा जो उगम स्थान असा थंय आणि खूप किती सापडता. मला दिसता थंय फक्त निसर्गच न्ही तर थंय आत्मिक सुख शांती मेळटा. आणि मला दिसता ही सगळ्यांकच जर मेळपाक जाय जाल्यार हो निसर्ग असोच आम्ही फुडच्या पिळगेपर्यंत तसोच अबाधितपणे पावपाक जाय.
0: सर, जैवविविधताये दिसा निमतान तुम्ही आमच्या स्टुडिओत आयले, आमकां मार्गदर्शन केले, आमकां माहिती दिली. आकाशवाणी परिवार तुमकां देव बरें करूं म्हणटा. धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.
2: आयकपलो उनेकतीस तुम्ही संवसारीक जैवविविधता दिसा निमतान आमची जैवविविधता आमचो सांबाळ ह्या विशीं मुलाखत आयकली दोतोर प्रदीप सर मुकादम हांची आणि ही मुलाखत घेतिल्ली चारुशिला कामत देसाय हांणी. आमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान उलयता आनी तुमी आयकता शुभप्रभात ही कार्यावळ. ही कार्यावळ फुडें व्हरतना आतां ऐकुया गांधी स्मृती. सादर करता चेतन सरदेसाय.

बापूजीला विनोद संबंधान ही आनी एक गजाल. त्यांना ते आगाखान पालासीत आशिले इंग्लिश सरकारचे एक बंदी म्हणून. ताचे बरोबर तांगेली घरकान कस्तुरीबाय आणि महादेवबाई सारखे सामके लागशिले इष्ट आणि वांगडी आशिले. बापूजीला दुसरा पूत मणिलाल भाई त्यांना आफ्रिकेत आशिल्लो. जाय त्या दिसा मेरेन तांगेली खबर नाशिल्ल्यान कस्तुरीबाईक सामको हुस्को झालो. म्हणून तिने एक टेलिग्राम बरोवन घेतलो आणि तो पुताक धाडून दियात असे बनखणीच्या मुखेल अधिकाऱ्याक सांगले. पूण टेलिग्रामाचे पैसे फारीक केले नात. मुखेल जाळवणदारान सांगले, टेलिग्रामाचे पैसे दिले बगर तो धाडूंक कायद्यान मनाय आसा. सरकारी नेमच तसो आशिल्ल्यान कस्तुरीबाईक टेलिग्रामाचे पैसे फारीक करचेच पडटले. बापूजी मर्यादाच आशिल्ले. तांणी म्हळे, ते बाबडे कडेन पैसे खंयचे? तिचे कडेन एक पैसोय पसून ना. तुम्ही असे करात, तिगेली एक खादी साडी विकून उडयात. 3-4 रुपये तरी मिळवंक कठीण न्हय. पूण इतल्या थरांचेर ही गजाल पावली ना. बंद खणीच्या जाळवणदारान ही सगळी खबर रोकडी सरकाराक बरोवन कळयली आनी सरकारान त्या टेलिग्रामाचे पैसे आगाखान पॉलिसीच्या खात्यार बरोवचे अशें कळयले. ही सगळी गजाल बापूजीक समजतकच तांणी कस्तुरीबाईक म्हळे, म्हाका दिशिल्लें तुगेली एखाद्री साडी पावणेर काडची पडटली. पूण कशेंय जावं, देवादयेन हो वेळ आयलो ना. हांवें म्हगेलो वालो विकूंक काडिल्लो जाल्यार टेलिग्रामाचे पैसे जाय सारके दिवंक कोणूच मुखार सरचो नाशिल्लो. हे ऐकून कोण हसनासतना रावत.

आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आरजी रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. या क्षेत्रांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोपक्रम आणि संशोधन यांचा समावेश आहे. बैठकीनंतर अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. ख्रिस्टोडौलाइड्स राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यात दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह संबंध आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होणार आहेत. दरम्यान सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि कामकाजाला लक्ष्य करणाऱ्या अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेच्या आवारात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरित हेल्पलाइन क्रमांक 139 द्यावी असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या रेल भवन इथं काल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीनंतर हे आवाहन करण्यात आलं. अलीकडे घडलेल्या काही घटना आणि आगीच्या काही घटनांमागे समाजकंटकांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलं आहे. रेल्वे सुरक्षा

0: दल या घटनांचा तपास करत आहे. प्रवासी रेल्वेगाड्या रेल्वे स्थानकं आणि संपूर्ण रेल्वे जाळ्याची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे प्रशासन कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन आणि सीसीटीव्ही प्रणालींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत असल्याचं रेल्वे विभागानं सांगितलं. हा उपक्रम मोहीम स्वरूपात राबवला जात असून यामध्ये गुप्तचर माहिती संकलनाची क्षमता सुधारण्यावर विशेष भर दिला जात आहे. येत्या 1 जून रोजी नवी दिल्लीत होणारी आयबीसीए म्हणजेच पहिली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. या शिखर परिषदेत सहभागी देश आणि हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर शिखर परिषदेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील असं पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. वाघ सिंह बिबट्या हिमबिबट्या चित्ता जाग्वार आणि प्युमा यांच्या संवर्धनासाठी आयबीसीए सुरू करण्यात आलं असून आयबीसीएची स्थापना भारत सरकारनं 2024 पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या मध्यवर्ती संस्थेमार्फत केली. कोलकाता उच्च न्यायालयानं आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. 3 सदस्यांच्या या विशेष तपास पथकाचं नेतृत्व केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पूर्व विभागाचे सहसंचालक करतील. न्यायालयानं या पथकाला 25 जूनपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडितेच्या कुटुंबियांनी पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा आणि वस्तुस्थिती दडपली गेल्याचा वारंवार आरोप केल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. भारताला जितकी ऊर्जा खरेदी करण्याची इच्छा असेल तितकी ऊर्जा विकण्यास अमेरिका तयार आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा भारतावर होत असलेल्या परिणामांबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. स्वीडन आणि भारताच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी मियामी इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. भारत हा आपला एक उत्तम भागीदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रुबिओ उद्यापासून 26 मे भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. क्वाड गटाची बैठक या महिन्याच्या 26 तारखेला आयोजित आहे. या बैठकीला रुबिओ ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री मोतेगी तोशिमित्सू उपस्थित राहणार असून भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे मिहिर जाधव अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लक्पा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे एव्हरेस्ट इथल्या बेस कॅम्पवरून आकाशवाणीला अधिक माहिती देताना म्हणाले.
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 6:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या 3 गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे सर्व गिरीप्रेमींचे हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: 2019 पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा हमजा बुरहान हा काल पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. पुलवामा हल्ल्यानंतर तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिक्षक असल्याचं सांगून लपून राहत होता. हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बुरहानच्या डोक्यात 3 गोळ्या लागल्याचं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक केल्याचा आणि हल्ल्यात वापरलेलं शस्त्र जप्त केल्याचाही दावा केला आहे. हमजा बुरहान पाकिस्तानमधील अलबद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवत होता. 2019 झालेल्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 हून अधिक जवानांना वीरमरण आलं होतं. कान चित्रपट महोत्सवात काल जगातील पहिला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हेल ग्राइंड असं नाव असलेला हा 95 मिनिटांचा चित्रपट 15 जणांनी मिळून केवळ 14 दिवसात आणि अंदाजे 5 लाख अमेरिकन डॉलरच्या खर्चात तयार केला आहे. भारताच्या चांद्रयान 3 या चांद्र मोहिमेला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड एस्ट्रॉनॉटिक्सकडून 2026 गॉडार्ड एस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा

0: यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारे पहिलेच अंतराळयान ठरले. चंद्राचा हा दक्षिण ध्रुव प्रदेश वैज्ञानिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि यापूर्वी कधीही या प्रदेशाचे पृष्ठभागावरील स्तरावर संशोधन करण्यात आले नव्हते. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सनं दिलेल्या 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ 140 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे. बांदा जिल्ह्यातील देशातील सर्वाधिक 47.6 दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात विदर्भात देखील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल वर्धा इथं 47.1 दशांश अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि विदर्भात आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली हरियाणा पंजाब बिहार राजस्थान तेलंगणा आणि ओडिशासह अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडायलॉड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आरजी रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडायलॉड्स हांचे कडेन उलोवणी करतले. रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव हांणी तंत्रज्ञान आधारीत सुरक्षा यंत्रणा घटमूट करपाचेर आनी परिचालन सुरक्षा सुदारपाचेर भर दिला. कॅलकटा उच्च न्यायालयान आरजी कर मेडिकल कॉलेज बलात्कार खून प्रकरणाचो तपास करपा खातीर एक खासा तपास पंगड स्थापन केला. भारतीय हवामान खात्यान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आनी विदर्भान आज खर उष्णतेच्या लाटेचो रेड अलर्ट जारी केला. आयपीएल क्रिकेट सर्तीन आज सनरायझर्स हैदराबाद आनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू मदी मॅच जातली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडायलॉड्स हांचे कडेन उलोवणी करतले. क्रिस्टोडायलॉड्स काल नवी दिल्लीन पावले. रस्तो येरादारी आनी महामार्ग राज्यमंत्री अजय टमटा हांणी विमानतळार तांकां येवकार दिलो. हाचे आदी क्रिस्टोडायलॉड्स हांणी मुंबय शाराक भेट दिल्ली. तांचे बरोबर परराष्ट्र मंत्री कॉन्स्टँटिनोस कॉम्बोस येरादारी दळणवळण आनी बांदकाम मंत्री अलेक्सिस वाफेडेस वरिष्ठ अधिकारी आनी वेवसायीक फुडारी हांचो आसपाव आशिल्ले उंचेल्या पावण्या वेले शिष्टमंडळ आयला. राष्ट्राध्यक्ष म्हण वेचून आयले उपरांत क्रिस्टोडायलॉड्स हांची ही पयली भारत भेट. संवसार भारताकडे एक विश्वासू भागीदार पळयता अशें केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री आनी भाजप फुडारी पियुष गोयल हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या 5 देशांच्या भोंवडेविशी नवी दिल्लीन जाल्ल्या एका पत्रकार परिषदेन ते उलयताले. प्रधानमंत्री मोदी हांची ही भोंवडी दाखोवन दिता की भारत आंतरराष्ट्रीय पावण्यार घटमूट उबो आसा अशें तांणी म्हळें. 5 देशांच्या भोंवडेवेळार 57 म्हत्वाच्यो कबलाती जाल्यात अशें तांणी नदरेक हाडले. हातूंत संयुक्त अरब अमिरातीची भारतान 75 ते 100 अब्ज डॉलर गुंतवणूक करपाची वचनबद्धताय आस्पावीत आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरात नेदरलँड स्वीडन नॉर्वे आनी इटली या 5 देशांच्या यशस्वी भोंवडे उपरांत काल मायदेशांत परतले. भोंवडेच्या निमाण्या पावण्यान भारत आनी इटली हांणी वेपार गुंतवणूक आनी पुरवण सांखळी घटमूट करपा खातीर भारत मध्य उदेंत युरोप आर्थिक कॉरिडॉराची आनीक उदरगत करपाचे मान्य केले. दोनी देशांमधली फुडाराची भागीदारी आनीक घटमूट करपा खातीर व्यापक चर्चा जाली अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें.

0: हमारी भावी साझेदारी को और सशक्त बनाने के लिए विस्तृत रूप से चर्चा की। भारत इटली ज्वाइंट स्ट्रेटेजिक एक्शन प्लान 2025 to 2029 हमारी साझेदारी को एक प्रैक्टिकल और फ्यूचरिस्टिक ढांचा प्रदान करता है। हम इस पर समयबद्ध तरीके से आगे बढ़ रहे हैं। हमारे साझा प्रयासों में द्विपक्षीय व्यापार 20 बिलियन यूरो के लक्ष्य की ओर तेजी से बढ़ रहा है।
1: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल नवी दिल्लीन क्षेत्र अधिकाऱ्यांबरोबर उंचेल्या पावण्यावेली सुरक्षा नियाळ बसका घेतली। या बसकेन हालींच गाड्यांनी जाल्ल्या जायत्या उज्याच्या घडणुकांच्या प्राथमिक चौकशींतल्यान समाज कंटकांचो सहभाग आशिल्ल्या संबंधी माहिती दिली। अशा घडणुकांक गंभीरतायेन घेतल्या आनी रेल्वे संरक्षण दळ तांची सक्रीय चौकशी करता अशें मंत्रालयान सांगले। सुरक्षा नियाळ बसकेन सुधारित रिपोर्टींग प्रणाली वरवीं गुप्तचर माहिती एकठांय करपाची यंत्रणा घटमूट करपाचेर खासा भर दिलो। सायबर सुरक्षा घटमूट करप, कॅमेऱ्याच्या स्पेसिफिकेशनात सुधारणा करप, एआय आधारित देखरेख आणि निरीक्षण प्रणाली वापरप हांचेरूय बसकेन भर दिलो। पहिली आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स आयबीसीए शिखर परिषद फुडे धुकळ्या। ही परिषद 1 जून नवी दिल्लीन जावपाची आशिल्ली। ही परिषद वाघ, शिव, बिबटे, हिम बिबटे, चिता, जॅग्वार आणि प्युमा अशा 7 व्हडल्या माजर प्रजातींचे आणि त्यांच्या संवर्धनाचेर केंद्रीत असा। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात।
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्स चेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
1: कलकत्ता उच्च न्यायालयान आरजी कार मेडिकल कॉलेज बलात्कार खून प्रकरणाचो तपास करपा खातीर एक खासा तपास पंगड स्थापन केला। या 3 वांगड्यांच्या एसआयटीचे फुडारपण सीबीआयच्या उदेंत विभागाचे संयुक्त संचालक करतले। न्यायालयान या पंगडाक 25 जून मेरेन आपलो अहवाल सादर करपाक सांगला। न्यायमूर्ती शंपा सरकार आणि न्यायमूर्ती तीर्थकर घोष हांच्या विभागीय खंडपीठान सीबीआयक 9 ऑगस्ट 2024 ह्या दिसा पिडितेच्या रातीच्या जेवणा सावन ते तिच्या निमण्या संस्कारा मेरेनच्या सगळ्या घडणुकांचो परत तपास करपाचे आदेश दिले। तशेंच संबंधित सगळ्या आंगांची चौकशी करपाचे स्वातंत्र्य एजन्सीक दिला। केंद्रीय रस्तो येरादारी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले, भारतीय ऑटोमोबाईल उद्देगाक संवसारांत पहिल्या क्रमांकाचेर व्हरपाचो सरकाराचो हेतू आसा। नवी दिल्लीन जाल्ल्या एएमसीएचएएमच्या वर्सुकी फुडारपण परिषदेन ते उलयताले।
3: Ministry total size of the automobile industry was at time was 14 lakh crore. Now the size of the automobile industry is 22 lakh crore and now we have just surpassed Japan and our number is third. The first is USA having the size of 79 lakh crore, second is China 49 lakh crore and India is now 22 lakh crore. Our every year growth is 30 to 40%. Now our aim is to make Indian automobile industry number one in the world.
1: तामिळनाडून जोसेफ विजय हांच्या फुडारपणाखालच्या मंत्रिमंडळात आज आणिक 2 मंत्र्यांचो आसपाव जातलो। व्हीसीकेचे वनियारासू आणि आयुएमएलचे एएम शाहजहान हांका मंत्रीपदाचो सोपूत दितले। चेन्नईच्या लोकभवनात सकाळी 10 वरांचेर राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर मंत्र्यांक पद आणि गोपनियतेचो सोपूत दितले। हेच बरोबर मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची संख्या 35 जातली। नीट पेपर फुटी प्रकरणात एका महत्वाच्या घडामोडीन लातूरचो बालरोग तज्ज्ञ डॉ मनोज शिरुरेक केंद्रीय तपास ब्युरो म्हणजे सीबीआयन ताब्यात घेतिल्याची माहिती मिळ्या। सूत्रांनी दिल्या माहितीप्रमाण डॉ शिरुरेन आपल्या चलये खातीर नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका विकती घेतिल्याचो दुबाव तपास एजन्सीक आसा। कांय दिसा पयली सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी लातूरांतल्या त्यांच्या हॉस्पिटलाक भेट दिवन खोलायन चौकशी केली, उपरांत फुडले चौकशे खातीर ताका पुण्यात आपयलो। पुण्यात झाल्ले चौकशी उपरांत सीबीआयन ताका ताब्यात घेतलो। भारतीय रेल्वे केटरिंग आणि पर्यटन महामंडळान म्हणजे आयआरसीटीसीन 2026-27 पर्यटन हंगामा खातीर सुधारित सुविधा आशिल्ली गोल्डन चॅरियट लक्झरी ट्रेन सुरू करपाची घोषणा केल्या। हाच्या खाला

0: प्रवाशां खातीर चड बऱ्यो सुविधा आनी आनीक खाशेली ऑफर दितले आयआरसीटीसीन एका पत्रकांत सांगले दक्षिण भारताची गिरेस्त संस्कृताय आनी सैमीक सोबीतकाय दाखोवपी गोल्डन चॅरियट आतां पारंपारीक शान आनी आधुनीक सुखांची सांगड घालून नव्या रुपान परत येता. भारतीय हवामान खात्यान आयएमडीन उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आनी विदर्भान आज कर उश्णतेच्या लाटेचो रेड अलर्ट जारी केला. दिल्ली हरियाणा आनी चंदीगड वाठारान उश्णतेच्या लाटेचो ऑरेंज अलर्ट जारी केला. आज पंजाब बिहार छत्तीसगड झारखंड ओडिशा राजस्थान तामिळनाडू पुडुचेरी करैकल आनी तेलंगणा वाठारांतूय उश्णतेची लाट येवपाची शक्यताय आसा. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती अहमदाबादांतल्या नरेंद्र मोदी स्टेडियमार जाल्ल्या मॅचीन गुजरात टायटन्सान चेन्नय सुपर किंग्साक 89 धावण्यांनी हरयलो. आज सनरायझर्स हैदराबाद आनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू हांचे मदीं हैदराबादांत सांजवेळा 7:30 वरांचेर मॅच जातली. ही आसा एक कळोवणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसा गरजेचे. पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं कोंकणी भाशेचें गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी इंग्लीश अणकार करपाचें कसब प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2026 आसा. आनीक म्हायती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क करचो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकॉस क्रिस्टोडोलायडस हांचे कडेन उलोवणी करतले. रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव हांणी तंत्रज्ञान आधारीत सुरक्षा यंत्रणा घटमूट करपाचेर आनी परिचालन सुरक्षा सुदारपाचेर भर दिला. कॅलकटा उच्च न्यायालयान आरजीकार मेडिकल कॉलेज बलात्कार खून प्रकरणाचो तपास करपा खातीर एक खासा पंगड स्थापन केला. भारतीय हवामान खात्यान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आनी विदर्भान आज खर उश्णतेच्या लाटेचो रेड अलर्ट जारी केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो आज सांजवेळा 6:30.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आम्ही उलयता. ऐकूपनो सकाळची 8:50 आनी 50 सेकंद जातात. ऐकूया हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ चित्रसंगीत.

स्वच्छ भारत घडयतना स्वच्छ मनान स्वच्छ काळजान भौशीक स्वच्छताय राखुया, आरोग्यवान रावुया. स्वच्छता ही सेवा.

0: आणि हा ऐकात गावांतल्यो गजाली गावकारांकडल्या.
1: गावामधी खास नाव गाव रे मोजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार.
2: गाव आणि हाव
0: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

0: आता ऐकूया मुख्य खबरो.
1: नमस्कार, या सकाळ मुख्य खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोरोलायडस हांचेकडे उलोवणी करतले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी तंत्रज्ञान आधारीत सुरक्षा यंत्रणा घटमूट करपाचेर आनी परिचालन सुरक्षा सुदारपाचेर भर दिला. कॅलकटा उच्च न्यायालयान आरजी कार मेडिकल कॉलेज बलात्कार खून प्रकरणाचो तपास करपा खातीर एक खासा पंगड स्थापन केला. भारतीय हवामान खात्यान उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आनी विदर्भान आज खर उश्णतेच्या लाटेचो रेड अलर्ट जारी केला. आयपीएल क्रिकेट सर्तीन आज सनरायझर्स हैदराबाद आनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू मदीं मॅच जातली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ಐಕಪನು ದೀವಾನ ಮಸ್ತಾನಯ ಫಿಲ್ಮ್ ಲಹಿಗೆ ತಶಿಲ್ಲೆ ಉದಿತ್ ನಾರಾಯಣ್, ವಿನೋದ್ ಕುಮಾರ್ ರಾಠೋಡ್ ಆಣಿ ಅಲ್ಕಾಯಾಗಿ ನಿಖಂಚು ಆವಾಜನ್. आनंद पक्षी हे गीत तुम्हें आयता आकाशवाणी पणजी केंद्रा महादेव चैनला वेन हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ चित्रसंगीत. फुडले गीत आयकुच्या पहिले आता घेऊया एक लहानसो विसव.

हालेदिल या फिल्मातले गीत राहत फतेह अली खान आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजांत ऐकले. विशाल भारद्वाज यांचे संगीत आणि गीत मुन्ना धीमन यांचे.

ऐकमनो सलाम नमस्ते या फिल्मातले गीत आशिल्ले शान आणि गायत्री अय्यर हांच्या आवाजान. जयदीप शहानी हांचे हे गीत.

ऐकूनच सोनू निगम आणि अलका याग्निक यांच्या आवाजान कुछ तो है या फिल्मातले गीत आशिल्ले समीर हंगेले आणि गीताक संगीत दिले अनु मल्लिकणी. ही आशिल्ली आयची चित्रसंगीत ही कार्यावळ. आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान उलयता. आमची फुडली कार्यावळ रोखडीच.

आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादेवी वाहिनी श्रोते हो सकाळचे 9:30 आणि 38 सेकंद होतात. सादर करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम.

तुला ते आठवेल का सारे, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांचं हे गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी वाहिनीवरून मराठी गीतांचा हा कार्यक्रम.

श्रोतेहो संसार या चित्रपटातलं हे गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि गीतकार जगदीश खेबुडकर.

0: ऐकपनो यांगची कोहनच्या आवाजान हे गीत तुम्ही ऐकले. आणि आता झेवियर गोम्स घेऊन येता बरे क्रिस्तांव.
1: सगळ्यांक माये मोगाचो योकार. झेवियर गोम्स तुमच्या मुखार हाडटा आपली पहिलीच कोंकणी कांतारांची आणि जोक्सांची कॅसेट. संगीतकार अग्नेलो डायस आणि मुकेश. कॅसेटीचे नाव बरे क्रिस्तांव.

एक म्हणून झेवियर गोम्सांच्या आवाजान बरे क्रिस्तांव हे गीत तुम्ही ऐकले. आणि आता प्रिन्स जॅकॉब घेऊन येता मोग आमोट तिखट. मोग आमोट तिखट

ही आशिल्ली कातारांची कार्यावळ. आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंदावेल्या उलयता. आमची फुडली कार्यावळ रोकडीच. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंदावेल्या आम्ही उलयता. आता ऐकूया शास्त्रीय संगीताची कार्यावळ. ह्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार आणि नमस्कार. आयज ह्या कार्यावळीन निलेश शिंदे हांच्या आवाजान हांचे गायन ऐकूया. तांणी गायल्लो राग मिया की तोडी आतां तुमकां आयकूंक मेळटलो.

गातर हे मेरा दिल कार्यावळ आम्ही ऐकतात. कार्यावळ पुढे वर्तना पुढे स्वतेर ऐकूया बादल या फिल्मातले गीत सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात.

0: आणि हाँ आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान
1: गावामदी खास नाव गाव रे मजो गाव।
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार
2: गाव आणि हाँ

आशा भोसले हांच्या आवाजात आम्ही ऐकले काच की गुडिया या फिल्मातले गीत आणि ह्या गीता सांगतकच आयची आमची गातार हे मेरा दिल ही कार्यावळ हांगा सोपता.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. 11 वरां जावन 30 मिनटां जाल्ली आसात. आयकुया एनसीईआरटी द्वारा प्रायोजित कार्यावळ उमंग.

हांव नयना आडारकार म्हजे साहित्यीक जिणेतल्या वाटचालीत मैलाचो फातर थारिल्ल्या आकाशवाणीक अंदु 90 वर्सा जातात. आकाशवाणीन कितल्याशाच नवोदीत साहित्यिकांक विचारांच्या मुक्त मळबांत उरपाक प्रोत्साहित केला आणि करीत असा. आकाशवाणीन म्हजे फाटी 48 वर्सांचे नाते. म्हाका घडोवपात आकाशवाणीचो व्हड वाटो असा. हांव म्हज्यो खोस बरी शुभेच्छा प्रकटायतां.

0: आमची सांज आनिकूय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर. हॅलो गोंयकारा, 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा.
1: काली जे बुंबांग बांग बुंबांग बांग बुंबांग जाता.
0: दर आयतारा एफएम रेनबोंत सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
2: हॅलो गोंयकारा.

नमस्कार भयणीनो, अस्तुरी कार्यावळीत तुमका सगळ्यांक मायेमोगाचो येवकार. कार्यावळीची सुरुवात करूया बाकीबाब बोरकर हांच्या ह्या गीतान. गीत गायतात निशा निगळये.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: आयकुपिनो आम्ही ऐकतात कार्यावळ अस्तुरी. कार्यावळीत आता ऐकूया हिंदी गीत गजल. कार्यावळी सुवेक फयाज अस्मी यांच्या आवाजातली ही गजल.
2: आज जाने

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा.

0: दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर. कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा, हॅलो गोयकारा.
1: अस्तुरी ही कार्यावळ आम्ही ऐकतात आणि ह्या कार्यावळीत आम्ही ऐकतात गीत गझल. फुडल्या सुवातेर आशा भोसले यांचा आवाज.

नमस्कार, यो आसात कायमू खेल खबरो. आंतरराष्ट्रीय सिमेची सुरक्षितताय ही व्यापक प्रादेशिक जापसालदारकी म्हणून पळोवची पडटली अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी म्हटला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज समाज सुदारक राजाराम मोहन रॉय हांच्या जयंती दिसा तांकां आर्गां ओपल्यात. पठानकोट जम्बू नॅशनल हायवे 44 इंटरनेट लिंक केल्लो सीसीटीव्ही कॅमेरा

0: लावन पाकिस्तानातल्या हँडलरां खातीर गुप्तहेरी केल्ल्यान पंजाब पुलिसांनी पठानकोटाच्या एका रहिवाशाक अटक केल्या. बकरी ईदाच्या फाटभुयेर दिल्ली सरकारान प्राणी कल्याण कायद्याची खर अंमलबजावणी करपाचे निर्देश जारी केल्यात. भारतीय प्रशिक्षित नर्स संघटनेच्या गोवा शाखेन आपली चौथी वर्सुकी राज्य परिषद नॅशनल कन्वर्जन 4.0 घडोवन हाडली. नर्सिंग वेवसायीक भलायकी तज्ञ आनी प्रतिनिधी एकठांय हाडून भलायकी जतनाय वाठारातल्या प्रगती आनी आव्हानाविशी भासाभास केली. गोंय राज्य जैवविधताय मंडळान आयज आंतरराष्ट्रीय जैवविधताय दिसा निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी आखल्यात. गोंयची जमीन आनी वातावरण बांबू लागवडी खातीर पोषक आसा अशें बांबू शास्त्रज्ञ डॉ भारती नंबी हांणी सांगले. गोंय राज्य जैवविविधताय मंडळान संसारीक जैवविविधताय दिसा निमतान दोना पावलच्या लोकभवन सभाघरांत आयोजित कार्यावळींत ते उलयताले. उत्तर प्रदेशांत तापमान वाढला, राज्य उष्णतेच्या लाटेच्या तडाक्यान आयला. शेगीत पांचव्या दिसा राज्यातल्या बांदा जिल्ह्यात देशातले सगळ्यांत चड 47.6 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाल्या. आणि आयपीएल क्रिकेट सर्तीन आयज हैदराबादेन सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हांचे मदीं सांजे वेळा 7:30 वरांचेर मॅच सुरू जातली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: दोनशे 2300 एक मीटर म्हळ्यार 1287 किलो अर्जनचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. 1:07 आनी 25 सेकंद जाल्ले आसात. आयकुया कानळ वोवळां कार्यावळी सुरवेक सी डिसिल्वा हांच्या आवाजात पाद्री जोजवाज.

0: नाटकुली रसिक श्रोत्या मेरेन पावोवपाचे भाग्य म्हाका लाभले.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आम्ही उलयता. आता बरोबर 1:30 मराठीतल्यान खबरो आता आम्ही दिल्ली केंद्रा वेल्यान सक्षेपित करता.

संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोटुडी यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं. त्यानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी निकोस यांची भेट घेतली. यावेळी भारत सायप्रस देशातील संबंध तसंच भारत युरोपियन संघ सहकार्याबाबत निकोस यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेचं जयशंकर यांनी कौतुक केलं. सायप्रसचे अध्यक्ष निकोस उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासह 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या प्रतिनिधी मंडळात सायप्रसचे काही मंत्री आणि उद्योजकांचा समावेश आहे. सायप्रसच्या अध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. आज सकाळी निकोस नवी दिल्लीत दाखल झाले त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अजय टमाटा यांनी त्यांचं स्वागत केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत झाली. या बैठकीत राहणीमान सुलभता आणि व्यापाराला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून दिली. याच बैठकीत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक काटेकोर कसे करता येतील यावर देखील चर्चा झाल्याचं या संदेशात नमूद केलं आहे. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सेवी षणमुखम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. IRCTC हॉटेल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं 9 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. या प्रकरणी CBI गुन्हा नोंदवला होता. याचा तपास ED अर्थात सक्तवसुली संचालनालय करत आहे. 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना IRCTC हॉटेल चालवण्याची कंत्राटं देताना अनियमितता झाल्याचा आरोप ईडीनं केला आहे. प्रक्रियेचं पालन न करता हॉटेलची देखभाल करण्याचं कंत्राट एका खासगी कंपनीला दिलं होतं. या कंपनीचे संचालक लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय होते.

या बदल्यात यादव यांच्या कुटुंबियांशी आणि सहकाऱ्यांशी संबंधित एका बेनामी कंपनीनं 3 एकर जमीन संपादित केली असंही ईडीनं म्हटलं आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेज प्रताप आणि तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव हे आरोपी आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. बसने ऑटोरिक्षाला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बेहरामपूर इथून पुरुषोत्तमपूरला जात होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुज यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आजपासून 2 दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी आज जोधपूर इथं विविध रेल्वेसेवांचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते जोधपूरहून जालोरला जाणार असून तिथे ते भूज नवी दिल्ली रेल्वेसेवेचा शुभारंभ करणार आहेत. पालीमध्ये अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पुनर्विकास कामांचा ते आढावा घेतील. येत्या 26 मे रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिनियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत क्वाड देश मुख्य क्षेत्रांमधल्या सहकार्यावर विचारांची देवाणघेवाण करतील आणि सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतील. इंडो पॅसिफिक क्षेत्रातल्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही ते चर्चा करतील. या दौऱ्यादरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यासोबत त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही ते भेट घेण्याची शक्यता आहे. सीबीएसई माध्यमातल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा सक्तीच्या नव्या धोरणाच्या विरोधात आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आज बाजू मांडली. 2020च्या दिल्ली दंगलींच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याला दिल्ली उच्च न्यायालयानं 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती प्रतिभा सिंग आणि मधू जैन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आईची शस्त्रक्रिया असल्यानं उमर खालिदला 1 जून ते 3 जून दरम्यान जामीन दिला आहे. देशाच्या काही भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसंच महाराष्ट्रात विदर्भात आज आणि उद्या उष्णतेसाठीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर दिल्ली, हरियाणा, चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, काराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ होईल आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर भारताचा काही भाग, हिमालयाजवळचा पश्चिम बंगालचा भाग, कर्नाटकचा दक्षिणेकडचा भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. श्रीलंकेत नैऋत्य मोसमी वारे हळूहळू स्थिरावत असल्यानं या द्वीप राष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सबर गमबुमा आणि वायव्य प्रांताच्या काही भागात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भ तसंच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात.

0: नमस्कार।
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या माथे चॅनलावेल्यान आमी उलयता। आयकपिनो आता जाणून घेऊया आमच्यो ह्या मुखावेल्यो कार्यावळी।

सांजवेळच्या सभेबरोबर 5:30 सभेच्या आरंभाक इंग्लिशीतली युववाणी स्पोर्ट्स राऊंड अप सादर करतल्यो. 15 शब्दुली, 15:30 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो, उपरांत कातारांची कार्यावळ. 7 तिनी सांजा कार्यावळीत आजायकात आदर्श ग्रंथालये अशी असावीत. कालिदास मराठे हांचे भाषण तुमकां आयकुपाक मेळटले. 7:20 प्रादेशीक खबरो.

साडेसतांक चावडेर कार्यावळींत आज आयकात बागायती पिकाक एकात्मिक पौष्टीक जिन्नस वेवस्थापन हाचे जेनसी आल्फांसो हांचे उलोवप तुमकां आयकुपाक मेळटले. 8:05 मराठीतल्यान खबरो आसतल्यो दिल्ली केंद्रावेल्यान. 8:15 गीत गजल. 8:45 समाचार संध्या. 9:00 9:15 स्पॉटलायट. 9:30 करंट अफेर्स आमी दिल्ली केंद्रावेल्यान समर्पित करतले. रातच्याबरोबर 10:00 तुमच्याच मागणे गीतांची कार्यावळ मनपसंत गीते. 11:00 हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो. 11:10 आयजीएमची निमणी सभा सोपतली. तर आयकुपी ही आशिल्ली कार्यावळींची रुपरेषा.

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बिरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्मक गोय.
4: सशक्त आणि निरोगी जीण आपणावपाक
0: आपणायात योग.
4: योग
0: भारताची प्राचीन देणगी. दोनशे 233 म्हणजे 1287 किलो वर्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आम्ही उलयता. ऐकूया सदाफुली कार्यावळीत सुरवेक डॉ शकुंतला भरणे यांच्या आवाजात आता ऐकूया बाकीबाब बोरकर यांची गीतरचना.

अक्षय सावंत अक्षय नायक हांच्या आवाजात निघते समय ऐकले तुकाराम शेठ हांची गीतरचना. सदाफली ही कार्यावळ आम्ही ऐकतात. या उपरांत ऐकूया ऋषिकेश साने यांच्या आवाजातले हे गीत.

आयकुपेनो ह्या गीता संगतकच आयजीएमची सदाफुली ही कार्यावळ इतल्यान हांगा सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधवी चॅनलावेल्यान आमी उलयता आता बरोबर 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश.

0: महात्मा गांधीजींनी म्हणिले,
1: स्वच्छता हीच खरी देवाची पूजा.
0: या महामानवाची 150वी जयंती मनयताना ताणीच दाखवल्या वाटेवेल्यान चलपाचं संकल्प करूया.
1: स्वच्छता ही सेवा.

अलका याग्नीक आणि कुमार सानू हांच्या जोड आवाजातले हे आशिले अवतार या फिल्मातले गीत आणि ह्या गीता सांगताकच हिंदी फिल्मगीतांची ही कार्यावळ हांगा सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधवी चॅनला वेल्यान आम्ही उलयता. आता बरोबर 3 वरांचेर हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रा वेल्यान सक्षेपित करतले आणि 3 वरां 10 मिनटांचेर आयकुपाक रावात कोकणीतल्यान मुखेल खबरो.

नमस्कार, येसत काई मुखेल खबरो। गोयच्या हस्तकारागिरांनी तसेच आप मजत गटांनी तयार केलेल्या पारंपारिक वस्तू गोयकारांनी विकत घेऊचे असो उलो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांनी मारला। गोय आदिवासी कल्याण संचालनालय, गोय हस्तकला कार्यालय आणि आदिवासी संशोधन केंद्राच्या जोडपालवान कला अकादमीन आयज आनी फाल्या आदिवासी हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन केला। वेचणुके आदी सुमार 22,000 सरकारी रिती सुवाती भरपाची अपेक्षा असा अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगला। सकारात्मक मानसिकता, प्रशिक्षित हात आणि कणखर व्यक्तिमत्व म्हळ्यारूच भलायकी पेशातली नर्स अशें वर्णन भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी केला। ते आयज नॅशनल कन्वर्जन 4.0 कार्यावळीन उलयताले। भारतीय प्रशिक्षित नर्स संघटनेच्या गोय फाट्यान आपली 4थी वर्सुकी राज्य परिषद नॅशनल कन्वर्जन 4.0 आयज घडोवन हाडली। ह्या वेळार नर्सिंग वेवसायीक, भलायकी तज्ञ आनी प्रतिश्ठीत एकठांय हाडून भलायकी जतनाय वाठारांतल्या प्रगती आनी आव्हानां विशीं भासाभास केली। गोय राज्य जैवविविधताय मंडळान आयज आंतरराष्ट्रीय जैवविविधताय दिसा निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी आंखल्यात। गोयची जमीन आनी वातावरण बांबू लागवडी खातीर पोषक असा अशें बांबू शास्त्रज्ञ डॉ भारती नंबी हांणी सांगले। गोय राज्य जैवविविधताय मंडळान संवसारीक जैवविविधताय दिसा निमतान दोना पावलच्या लोकभवन सभाघरांत आयोजित कार्यावळींत त्यो उलयताल्यो। खेळ। आयपीएल क्रिकेट सर्तीन आयज हैदराबादेन सनरायझर्स हैदराबाद आनी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हांचे मदीं सांजे 7:30 वरांचेर खेळ सुरू जातलो। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

श्रोता आयकून दिता, फाल्यां 23 मे 2026 शेनवारा दिसा म्हाज्या चॅनलाचे वितरपाच्या कार्यावळीची रुपरेषा बरोबर 6:10 तुमकां आयकूंक मेळटले. आमचो आदार ही भक्ती गिताची कार्यावळ.

ओय सुल्ल्या माळ त्या अजून वाट पळयता तुझी, केन्ना ना केन्ना तरी झडटली ही काळी कुपां, फुलतली सगळीं सपन फुलां तुझी म्हजी, केन्ना तरी केन्ना तरी।

अजूनही सपनात माझ्या एक मोर सदांच असता, पावसाच्या आशेन तो फुलोन पिसारो नाचता, तुकाच सोदीत भोवता राना मना, रात आणि दीस, दीस आणि रात।

श्रण ह्या गीताच्या सांगतान शब्दुली कारवा हांगा सोंपता. ह्या कारवी तुमच्या सांगता असलो तुमचो स्मगल इश्ट केदार. बरोबर सांजेची 6:30 जायता. आयकुया कोंकणीतल्यान खबरो काय खेळातच आयकूंक रावा माते चॅनलाचेर.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारत आनी सायप्रस हांच्या मदीं वेगवेगळ्या मळार जायत्या कबलातींचे आयज नवी दिल्लीन आदान प्रदान जाले. तातूंत आतंकवादाचो विरोध, नवनिर्माण आनी तंत्रगिन्यान, उच्च शिक्षण आनी संशोधन तशेंच सांस्कृतीक सहकार्याचेर एकवटीन कार्य पंगड स्थापन करप हाचो आस्पाव जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सायप्रसाचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडॉलिडीस हांचे कडेन विंगड विंगड वाठारांनी द्विपक्षीय सहकार घटमूट करपाविशी चर्चा केली. तशेंच बहुपक्षीय मंचाचेर सहकार्यासयत प्रादेशिक आनी संसारीक म्हत्वाच्या प्रश्नाचेर मतांचो आदान प्रदान केलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या संयुक्त निवेदनात भारत आणि सायप्रस हांचे मदली इश्टागत फकत घटमूट न्हय तर फुडाराकूय उरतली असे सांगला. फाटल्या दशकांत सायप्रसासावन भारतात गुंतवणूक सुमार दुपेटीन वाढल्या असे ताणी म्हटला. भारत युरोपीय संघ मुक्त वेपार कबलातीक लागून जायत्यो नवे शक्यताय निर्माण जाल्यात आणि दोनूय देशांमधलो विश्वास वाढला असे ताणी मुखार म्हटला.
1: फाइनेंशियल और सर्विसेज हब को जोड़कर कॉमर्स के लिए कैपिटल अनलॉक करेगी और भारत के तेजी से बढ़ते शिपिंग और मैरिटाइम क्षेत्रों में नया निवेश लेकर आएगी. हम साइप्रस के साथ मिलकर गिफ्ट सिटी को एक ग्लोबल फाइनेंशियल और सर्विसेज हब बनाने के विजन को गति देंगे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां 19व्या रोजगार मेळाव्यांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगांतल्यान वेगवेगळ्या सरकारी खात्यांतल्या आनी संघटनांनी नव्यान नेमिल्ल्या तरणाट्यांक 51,000 परस चड नेमणूक पत्रां वाट्टले. श्री मोदी ह्या निमतान मेळाव्याक संबोधित करतले. पुराय शिमो आनिकूय अभेद्य करपा खातीर सरकार स्मार्ट बॉर्डर प्रकल्प सुरू करतले अशे केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सांगला. आयज नवी दिल्लीन बीएसएफच्या एका सुवाळ्यांत ते उलयताले. ह्या प्रकल्पान ड्रोन, रडार, कॅमेरे आणि हेर तांत्रिक साधनां असतली. फुडल्या एका वर्सा भितर स्मार्ट बॉर्डर संकल्पनेखाला शिमेचेर सुरक्षा दळाच्या सुरक्षा व्यवस्थेन सगळ्या प्रकारच्या तंत्रगिन्यानाचे एकीकरण करून अभेद्य शिमेची सुरक्षा चौकटी तयार करपाचे दिखेन काम फुडें वता अशें श्री शाह हांणी मुखार सांगले.
2: आने वाले एक साल के अंदर ही स्मार्ट बॉर्डर कंसेप्ट के साथ सीमा सुरक्षा बल की सुरक्षा में सभी प्रकार की तकनीक को लैस कर एक अभेद बॉर्डर की हम सुरक्षा की ग्रिड बनाने का काम आगे बढ़ रहा है और बहुत कम समय में गृह मंत्रालय, ड्रोन, रडार, आधुनिक कैमेराज और बाकी सारी तकनीक के साथ एक स्मार्ट बॉर्डर के प्रोजेक्ट को लेकर देश के सामने आएगा.
0: देशातल्या जायत्या वाठारांनी वाढिल्ल्या तापमानांक लागून फाटल्या चार दिसांत भारताची वीज मागणी नव्या विक्रमी पावड्यार पावल्या अशें सरकारान सांगला. काल दिसांतल्यान विजेची चडांत चड मागणी 270.82 गिगावॅट आशिल्ली आनी ताका लागून आदले सगळे विक्रम मोडले अशें वीज मंत्रालयान सांगलां. बेरेस्तारा 265 गिगावॅट परस चड जाल्यार सोमारा आनी मंगळारा 257 आनी 260 गिगावॅट परस चड मागणी आशिल्ली. दिसाची चड मागणी चड करून दनपारा 2 ते 4 वरां मजगती जाता अशें तातूंत म्हटलां. नागरिकांनी वीज सांबाळून वापरची असो उलो सरकारान मारला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज समाज सुदारक राजाराम मोहन रॉय हांच्या जयंती निमतान तांकां आर्गां ओपल्यात. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत श्री सिंग हांणी सांगले की राजाराम मोहन रॉय हांणी सतीची चाल, अंधश्रद्धा आनी अमानवीय परंपरे आड झुजले आनी ताका लागून आधुनिक भारताची बुन्याद घट जाली. राजाराम मोहन रॉय हांचो पुरोगामी विचार आनी सामाजिक सुदारणे खातीर आशिल्ले समर्पण देशातल्या लोकांक सदा खातीर प्रेरणा दितले अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हटलां. खेळ. आयपीएल क्रिकेट सर्तीन आयज हैदराबादेन सनरायझर्स हैदराबाद आनी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हांचे मदीं खेळ जातलो. सांजे वेळा 7:30 वरांचेर खेळ सुरू जातलो. काल राती अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम

0: Why did ma? Tu? Tu kosa sa?
1: Ekdom boro.
0: Ha pun tu.
1: Oi, oi au mela. Pun tu e mo zogura skela mdon, a oi sorgat tan por sonsar antaila.
0: Ha tu? Tu ekdom gort zala.
1: Oi, adle bachna wa tan gort zala. Aun sorgar wason gort zaun aila. Zai ti warsa aun duen taslo. Aun garan ullo. Mojo gorkanin, martan, zai te tras kalle. Devan taka buri bolai ki fau keler puro. Yaksan, तुमचे तियात्र कसे चलतात
0: एकदम बरे
1: मोसो एक तियात करपाचो उल्लो एक गोर चार वाटे काय नजो देवान माका डेण्यानी बोललो मजा वावरा वरवी लोकाचो मान माका मेवलो
0: जायते आमचे तियात्रीस भाव मरण गेले तू जाने आताच रॉबिन वाज अल्फ्रेड रोजियोन माका मेवन गेले
1: किते रॉबिन वाज अल्फ्रेड रोजियोन तुका मेवन गेले
0: ओय
1: कितले दिस झाले वयर ते माका मेवतेलेत गाय म्हणून पयता पूण कोणूच मेवना कोण कोणाक दिसना सगळोच धुवर कसो दिसता आनी जरी तो ते म्हाका मेवलेले जाल्यार हांव तांकां घेवन म्हजे तियात्राची रिहर्सल करतलो आसलो आनी परत संवसारांत येवन हांव म्हजो तियात्र करतलो आसलो
0: को

इष्टानो कार्यावळीचो वेळ येता शेवटाक. तुमच्या प्रेमाक आणि साथीन मनापासून धन्यवाद. हा तुमचोच इष्ट केदार तुमकां सांगता, खुशाल रावा, सुरक्षीत रावा आणि माध्याय चॅनल ऐकत रावा. देव बरं करू. सुंदरशी गीता ऐकल्या बद्दल. आता वेळ जाता काय खेळणातच, बरोबर सांजेची 7 वरां जाय येता. ऐकूया काय खेळणातच 3 सांजा हो कार्यक्रम. ऐकत रावा माध्याय चॅनल.

नमस्कार श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा हा मादे चॅनल आणि कार्यक्रम आहे तिन्हीसांचा. मी तुमचाच मित्र केदार आपले मनापासून स्वागत करीत आहो. संध्याकाळच्या या प्रसन्न वातावरणात मनोरंजन, संगीत, साहित्य आणि गप्पाचा सुंदर मिलाप घेऊन आम्ही पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलो आहोत. आजचा कार्यक्रम ऐकणार आहोत सर्वप्रथम गजल वाचन सादर करीत आहे अवधूत कामत.

नमस्कार, काही गझल्स ऐकूया. कल्पनेचे इमले बांधणे कधी जमलेच नाही, स्पष्ट वक्तेपणा सोडणे कधी जमलेच नाही. प्रवाहाविरुद्ध हातपाय मारणे द्यावे सोडून म्हणतो, पण प्रवाहाबरोबर वाहत जाणे कधी जमलेच नाही. अशा या स्वभावाने माझ्या मित्रापेक्षा शत्रूच जोडले अनेक. वारे येईल तसे सूप धरणे कधी जमलेच नाही. पडलो तोंड घशी मी लागून त्या नाटक्याच्या नादी, गमावून बसलो सारे त्या धूर्त शकुनीला पारखू शकलो नाही. कल्पनेचे इमले बांधणे कधी जमलेच नाही, स्पष्ट वक्तेपणा सोडणे कधी जमलेच नाही. पुढची गजल आहे, भुजू पाहणाऱ्या जखमेवरची पुन्हा खपली तू काढू नको. भुजू पाहणाऱ्या जखमेवरची पुन्हा खपली तू काढू नको, गाऊन गीत माझेच पुन्हा जखमेवर मीठ चोळू नको. तिलांजली देऊ इच्छितो मी सरल्या आठवणीना, तिलांजली देऊ इच्छितो मी सरल्या आठवणीना, काढून आठवणी त्याच पुन्हा हृदयाच्या तारा छेडू नको. घेऊन प्याला हाती वेदनेचा, घेऊन प्याला हाती वेदनेचा, रिचवतो मी कसा बसा देऊन उजाळा गतस्मृतीना, वेदना माझ्या वाढवू नको. निद्रिस्त असता जगहे सारे मी मात्र जागतो आहे, निद्रिस्त असता जगहे सारे मी मात्र जागतो आहे, लागताच डोळा जरासा स्वप्नात तू येऊ नको. भुजू पाहणाऱ्या जखमेवरची पुन्हा खपली तू काढू नको. पुढची गजल, केव्हाचा उभा मी इथे वाट तुझी पाहतो आहे, केव्हाचा उभा मी इथे वाट तुझी पाहतो आहे, तू मात्र तोऱ्यात तुझ्या तुरु तुरु चालत आहे. संपल्यावर सार काही पश्चाताप होतो आहे, संपल्यावर सार काही पश्चाताप होतो आहे, भूतकाळच्या आठवणीने ढसाढसा रडतो आहे. माळ अश्रूंची घालून गळ्यात माझ्या, माळ अश्रूंची घालून गळ्यात माझ्या, परक्यांच्या पडवून गळ्यात तू सुखात नांदत आहे.

तुझ्याचसाठी सोडले मी घर दार माया ममता, तुझ्याचसाठी सोडले मी घर दार माया ममता, सोडून मज एकटा आरामात तू लोळता आहे। उमजेल चूक तुला तुझ्या अशा वागण्याची तेव्हा, उमजेल चूक तुला तुझ्या अशा वागण्याची तेव्हा, कळून चुकेल तुला ऐश आराम क्षणिक आहे। होईल तुला पस्तावा तुझ्या अशा वागण्याचा जेव्हा, होईल तुला पस्तावा तुझ्या वागण्याचा जेव्हा, तेव्हा गुन्हा तुझा पोटात घेण्या मी कुठे असणार आहे। पुढची गजल ऐकूया। ये कधीतरी स्वप्नात माझ्या घेऊन आठवणीचे ते गाठोडे, ये कधीतरी स्वप्नात माझ्या घेऊन आठवणीचे ते गाठोडे, बसून दोघे वेचून घेऊ एकेक सोडवून ते गाठोडे, बसून दोघे वेचून घेऊ एकेक सोडवून ते गाठोडे, रमू थोडा वेळ देऊन उजाळा, रमू थोडा वेळ देऊन उजाळा गतस्मृतीना, ते वढाच जाणवेल विरंगुळा थोडासा सोडवताना ते गाठोडे, माझी या मना शोधतो मी हरवलेल्या त्या आठवणी, माझी या मना शोधतो मी हरवलेल्या त्या गोड आठवणी, घेतो शोषून वेदना हृदयातील कवटाळून छातीसी ते गाठोडे, घेतो शोषून वेदना हृदयातील कवटाळून छातीसी ते गाठोडे, देते आधार थोडा, देते आधार थोडा तरी जगण्यास मला तुझ्या त्या गोड आठवणी, देते आधार थोडा तरी जगण्यास मला तुझ्या त्या गोड आठवणी, बसतो अंधारात एकटाच कधीतरी सोडवीत ते गाठोडे, कधीतरी सोडवीत ते गाठोडे। पुढची गजल। नाटक्यांच्या नाटकानं अलगद भुललो मी, नाटक्यांच्या नाटकानं अलगद भुललो मी, गर्दीत मुखवट्यांच्या खरा चेहरा शोधित राहिलो मी, गर्दीत मुखवट्यांच्या खरा चेहरा शोधित राहिलो मी, ते हसणे रडणे रुसणे फुगणे होते खरेच का, ते हसणे रडणे रुसणे फुगणे होते खरेच का, आज पावे तो त्याचा शोध घेत राहिलो मी, होती शिते भरपूर जेव्हा घुटमळत होती भूते तेव्हा, होती शिते भरपूर जेव्हा घुटमळत होती भूते तेव्हा, संपली शिते पेंगली भूते का धरू खंत अशांची, संपली शिते पेंगली भूते का धरू खंत अशाची, नको त्यांचा ठाव ठिकाणा आता, नको त्यांचा ठाव ठिकाणा आता का झुरत राहावे मी, पडली चुकून नजर तरी वाट बदलीत राहिलो मी, वाट बदलीत राहिलो मी। पुढची गजल। वाटले मला सोडावा तू तुझा हेका जरासा, वाटले मला सोडावा तू तुझा हेका जरासा, म्हणूनच बोललो मी तुला स्पष्ट जरासा, म्हणूनच बोललो मी तुला स्पष्ट जरासा, नव्हते वाटले घेशील लावून तू एवढे मनाला, नव्हते वाटले घेशील लावून तू एवढे मनाला, चुकले काय माझे तू सांग स्पष्ट जरासा, चुकले काय माझे तू सांग स्पष्ट जरासा, खोटी स्तुतीच आवडते सर्वांना हाच न्याय नारा जगाचा, चूक तुझी दाखवण्या केला प्रमाद मी जरासा, चूक तुझी दाखवण्या केला प्रमाद मी जरासा, कित्येकदा मी बजावले माझेच मला माझ्या मनाला, कित्येकदा मी बजावले माझेच मला माझ्या मनाला, सोडून देहा स्पष्ट वक्तेपणा आता जरासा, सोडून देहा स्पष्ट वक्तेपणा आता जरासा, वाटल्यास मागतो मी माफी

0: तुझी पुन्हा पुन्हा, वाटल्यास मागतो मी माफी तुझी पुन्हा पुन्हा, स्पष्ट न बोलण्याचा करतो मी निश्चय जरासा, स्पष्ट न बोलण्याचा करतो मी निश्चय जरासा, म्हणे मेल्याशिवाय जात नाही स्वभाव एकेकाचा, म्हणे मेल्याशिवाय जात नाही स्वभाव एकेकाचा, येईल वार्ता एक दिवस माझ्या मरणाची धीर धर जरासा, येईल वार्ता एक दिवस माझ्या मरणाची धीर धर जरासा।
1: श्रोतो, आताच ऐकत होता तुम्ही गझल वाचन सादर करीत होते अवधूत कामत। श्रोतो, संध्याकाळ म्हणजे दिवस आणि रात्रीचा मधला सुंदर संगम, आणि हा सुंदर अनुभव घेऊन तिनिसांचा हा कार्यक्रम दररोज आपल्या भेटीला येत असतो। आता वेळ झाली आहे आणखी एक सुंदर गझलाची।

तर श्रोतो, आजचा तिन्ही सांजा हा कार्यक्रम हिथंच समाप्त होत आहे. आपला या प्रवास संगीत विचार आणि आनंदाने भरलेला ठरू हीच शुभेच्छा. मीच तुमचाच मित्र केदार आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया नव्या उत्साहासह, नव्या सादरीकरणासह. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी पणजे केंद्राचा हा मादे चॅनल. धन्यवाद. नमस्कार श्रोत्रो, आता वेळ झाली आहे आकाशवाणी पणजे केंद्राच्या मादे चॅनल वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कोकणी बातम्यांची. ऐकूया आजच्या ताज्या कोकणी बातम्या.

0: लोकभवन सभाघरांत घडोवन हाडिल्ल्या कार्यावळींत ते उलयताले. हॅक्टरी 40,000 रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीवरवी केल्ली बांबू लागवड गोंयकारां खातीर लावकारक थारूं येता असो हावेस डॉ नंबी हांणी उक्तायलो. ह्या चर्चासत्रांत राज्याचे मुखेल वनपाल कमल दत्ता, शेतकी खातें संचालक संदीप फळदेसाय, कामेश सलाम, प्राध्यापक आंद्रेया नोरोना हांणी वांटो घेतलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी

आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्याच्यान उलयता. सांजेचे बरोबर 7:30 आनी 26 सेकंद जाता. आयकूंक येता चावडेरी कारवळ.

फ्लावर आणि फ्रूट मेकर म्हणू येता. सेकंडरी मॅक्रोन्युट्रियंट्स या ग्रुपांत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर येता. कॅल्शियम हो घटक झाडांच्या फांद्याक घटसाण दिता आणि मुळां वाढपाक आधार करता. कॅल्शियमाचो उणाव झाल्यार आंब्याक स्पॉन्जी टिश्यू रोग लागता. लिंबू आणि हेर फळांक फुट्यो पडटात, मुळांचे टोप मरता आणि झाडाची वाढ जायना. मॅग्नेशियम झाडाक आपले अन्न तयार करूंक, पानां हिरवीन दवरूंक मॅग्नेशियम जाय पडटा. सारे आणि उदक ओडून घेवपाक मॅग्नेशियम आदार करता. चड पावसाच्या वाठारांत कोसाळ आणि एसिडीक जमनींत मॅग्नेशियमाचो उणाव दिसता. फावो तितले मॅग्नेशियम असल्यार माडाच्या पेंडयेक चड फिमेल व बायल फुलां येतात, बोंडियो धरतात आणि प्रत्येक पेंडयेक चड नाल मेळटात. तशेंच हेर ऑयल सीड्स व तेलाच्यो पिको देखीक तेलमाड, बिकणां, सूर्यफूल आदी हातूंत तेलाचे प्रमाण वाढटा. सल्फर गंधक हो घटक जमिनीची खारसाण उणें करता. तशेंच नाल आनी हेर तेलाच्यो पिकेंत तेलाचे प्रमाण वाडयता. मायक्रोन्युट्रियंट्स ह्या ग्रुपांत झिंक, आयन, मँगनीज, क्लोरीन, कॉपर, बोरॉन आनी मॉलिब्डिनम येतात. आयज काल आमचे जमिनींत ऑर्गेनिक मॅटर कंटेंट सेंद्रीय पदार्थ कमी जायत आसा. आतांचे चडशे शेतकार कॅमिकल फर्टिलायझर्स, रसायनीक सारीं, हायब्रीड व चड उत्पन्न दिवपी जाती वापरतात. देखून आमचे जमिनींत मायक्रोन्युट्रियंट्स हांचो उणाव दिसून येता. मायक्रोन्युट्रियंट्स सगळ्या झाडांक खूब कमी प्रमाणांत जाय पडटात. मायक्रोन्युट्रियंट्स ना जाल्यार मॅक्रोन्युट्रियंट्स नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आपले काम पूर्णपरी करूंक शकनात. सर्वसाधारण मायक्रोन्युट्रियंट्स जशी मँगनीज, क्लोरीन, कॉपर, आयन आणि मॉलिब्डिनम हवेतल्यान नत्र ओडून फोटोसिंथसीस म्हणजे झाडांचे अन्न तयार करूंक, रोग प्रतिकार शक्ती वाढवूंक, झाडांक घटमूट करूंक आणि फुलांचो तशेंच फळांचो रंग आणि घटसाण सुदारूंक आधार दिता. मायक्रोन्युट्रियंट्स पिटो व पातळ फॉर्मांत मेळटा. झिंक ह्या घटकाक लागून मातयेची एसिडिटी कमी जाता. पिकेची क्वॉलिटी आणि क्वांटिटी 15-20% सुदारता. रोग प्रतिकार शक्ती वाढटा. कणसां व सांगो भरून येऊंक आणि वाढूंक झिंक मदत करता. बोरॉन पानां घटमूट आणि हिरवी गार करूंक, पाळांची बरी वाढ जावंक, फुलां येऊंक आणि फळां धरूंक बोरॉन मदत करता. बोरॉनाक लागून फळांची घटसाण वाढटा. माडाच्या बाबतींत बोरॉन उणें असल्यार माडाचो कोवळ फुगार जाल्ल्या भशेन दिसता. शिवडी वांकडी तिकडी दिसता. चुट्ट्यांक मिऱ्यो पडटात. तन्नो नाल फुट्टा, वांजां जातात आनी नाल्लाक काटली सारकी मांडना. मॉलिब्डेनम हो घटक रोयच्या पयलीं बियांक लायल्यार तो हवेंतल्यान नत्र ओडून घेवपाक मदत करता. भाजी, चवळी, असांडो आनी काळगाचे लागवडीक मॉलिब्डेनमचो फायदो दिसता. आतां गोंयच्या मुखेल पिकांच्यो साऱ्याचो डोस पळोवया. माड दर वर्साक एका मेडाक 500 ग्राम नत्र, 320 ग्राम स्फुरद, 1 किलो 200 ग्राम पोतास लागता. पयल्या वर्साक कवत्याक 1/2 किलो 19-19-19 तशेंच 250 ग्राम मायक्रोन्युट्रियंट मिक्सचर 2 वर्सां एकदां घालचो. दुसऱ्या वर्साक 1 किलो 19-19-19 आनी 1/2 किलो पोतास घालचो. आनी तिसऱ्या वर्साक 2 किलो 19-19-19 आनी 750 ग्राम पोतास दिवचो. चवथ्या वर्साक साकून प्रत्येक माडाक 3 किलो 19-19-19 आनी 1 किलो पोतास घालचो. 1 किलो मायक्रोन्युट्रियंट मिक्सचर 2 वर्सां एकदां घालचो. आंबो पयल्या वर्साक 300 ग्राम युरिया, 200 ग्राम युनिफॉस आनी 100 ग्राम पोतास घालचो. वो 225 ग्राम युरिया आनी 1/2 किलो 19-19-19 हे सारें घालचें. 2 वर्सां एकदां प्रत्येक झाडाक 100 ग्राम मायक्रोन्युट्रियंट अशें सारें घालचें. ह्या साऱ्याचें प्रमाण आंब्याची वय पळोवन

आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यमातून नाव उलयता. रातची बरोबर 8 वरां जावन 21 सेकंद जातात. आतां आयकूं येता कांय खास अशे कार्यक्रम आयज माध्यमातून भितर पाचे.

महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल।

0: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्तरूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून.
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 2:33 अर्थात 1287 kHz आकाशवाणी पणजीच्या महादेवी वाहिनीवरून.
1: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.

तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर तिन्ही सांजा।

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबवून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी सांगितलं. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री एचडी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सी व्ही षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. 2002 ते 2004 झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गणली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.

राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोकलिंगम म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीमाभागात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जातील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचा पदग्रहण समारंभ आणि रुस्तुमजी स्मृती व्याख्यानमालेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रकल्पाअंतर्गत सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य सीमा सुरक्षा जाळं तयार करण्याच्या दिशेने काम सुरू आहे असं शाह म्हणाले. ड्रोन, अत्याधुनिक कॅमेरे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सीमा सुरक्षेसाठी हा प्रकल्प सुरू केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक केली. मनीषा संजय हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखीन 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पीव्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखीन काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुर्ले, अनिता मोहुर्ले, सुनीता मोहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 196 धावा झाल्या होत्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्याची मुदत 24 मे पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 23 मे पर्यंत होती. सीबीएसईच्या संकेतस्थळावरती गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचण येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून

0: एका महिलेला अटक। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यमातून नोंदवलीदा रात्री बरोबर 8:15 आणि 34 सेकंद जातात। ऐकून दिता गीत गजल हो कार्यक्रम। ऐकून दिता पहिली गजल भूपेंद्र सिंग हांच्या आवाजातली।

सो या गजलाचे सांगतान आयची गीत गजल ही कारावळ हांगा सोंपता हे कारावळ तुमचे सांगत आसलो तुमचो स्मगलिस्ट केदार. आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या मादे चॅनल उलयता. रातची बरोबर 8 वरांच्यान 45 मिनटां जाय येता. कांय खिणांतच तुमकां आयकूंक दिल्ली केंद्रा वेल्यान सक्षपीत समाचार संध्या बरोबर 9 वरांचेर न्यूज एट 9 तर बरोबर 9 वरां 15 मिनटांचे स्पॉटलायट ही कार्यावळ दिल्ली केंद्रा वेल्यान तुमकां आयकूंक मेळटली. तशेंच 9 वरां 30 मिनटांचेर आयकूंक रावा करंट अफेर ही कार्यावळ दिल्ली केंद्रा वेल्यान. आमी आमची तुमची भेट जातली बरोबर 10 वरांचेर मनपसंत गीताच्या ह्या कार्यक्रमांक. आयकुपाक विसरूं नाका आनी तुमची मॅसेज धाडपाक विसरूं नाका. आमी वाट पळयता ह्या मॅसेजीची आनी सुंदर अशी गीतां तुमकां आयकूंक मेळटली. बरोबर 10 वरांचेर मॅसेज धाडा आनी आयका तुमच्या पसंतीची तुमच्या मनाची तुमच्या आवडीची गाणी ह्या करवीक. बरोबर 10 वरांचेर आयकूंक रावा मनपसंत गीतां.

वा, किती सुंदर गाणं होतं ना मित्रांनो. या गीताने खरंच मनाला एक वेगळंच शांतता दिली. आता पुढचं गाणं सर्वांना आठवण्याशी जोडलेले आहे, मैत्री आनंद आणि जीवनाच्या छोट्या क्षणांना साजरा करणारे हे गीत आहे, ऐकूया. नमस्कार मित्रांनो. फिल्म गोंधळ गोंधळ, स्वर सुरेश वाडकर, उत्तरा केळकर, गीत आक नाच नाच, राधे राधे. जय हिंद रेडिओ श्रोत संद, हिपरसुंगा, तालुका औसा, जिल्हा लातूर. फौजी परिवार, उस्मान शेख फौजी, सारा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, सकीर शेख, इस्लाम बीबी शेख, बाबा शेख.

श्रोतो हो, आता ऐकायला देत आहे एक सुंदर असे गीत. जंबरून ता अर्धापूर दुर्गादास जोशी गंगाधर गजानन संजय आशीष पृथ्वीराज ऋषिकेश कुमारी स्वाती आणि परमणीहून गणेशराव हारगावकर खास असं गीत त्यांनी रिक्वेस्ट केले आहे. आज कळीला एक फूल भेटलं हृदय चोरीली.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात मा दे चॅनलवर मनपसंद गीताचा हा कार्यक्रम. आम्हाला तुमची आवडती आणि वाचकापर्यंत पोचवायला खूप आनंद होतो. तुमच्या आवडत्या गाण्याची विनंती करण्याची असल्यास गाण्याचे नाव, कलाकाराचे नाव आणि तुमचे नाव पाठवा, आम्ही नक्कीच ते वाचू. प्रेक्षको, जर विनंती व्हॉट्सॲपवर पाठवली असेल तर अवश्य आम्ही ते गीत तुमच्या गाण्याच्या विनंतीचे व वर पाठवा. आमचा नंबर आहे 8380071054. परत एकदा तुम्हाला सांगतो, 8380071054. खरंच मित्रांनो, आयुष्य संगीत हे आपल्याला नेहमीच साथ देतं, आनंदीच्या क्षणी हसू वाढवतं आणि दुःखाच्या क्षणी आधार देतं. तुम्हीही तुमची आवडती गाणे आम्हाला पाठवू शकतात, आम्ही ती पुढील भागात नक्की वाजवू. आता गीत है अतुल गौतमी, तर धमदीना अरुण काळे, एडी कांबळे, मूळ पोस्ट येळगुड, तालुका हातकडली, जिल्हा कोल्हापूर, तुषार कुरणे, प्रकाश कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्ष कांबळे, अरुण येळगुडकर, चंदूर तालुका हातकणली, जिल्हा कोल्हापूर. खास असे गीत त्यांच्यासाठी ऐकूया.

तुम्ही ऐकता हा मा दे चॅनल आणि मा मीच तुमचाच मित्र केदार. आजचा आपला मनपसंत कार्यक्रम भावविश्वास स्पर्श करणार आहे. संगीत हे केवळ शब्दाचा समूह नसतो, तर ते आपल्याला आठवणीमध्ये घेऊन जातं. हसवते, रडवते आणि मनाला शांत करतो. तर चला तर मित्रांनो, आपल्या या संगीताच्या प्रवासाची पुढे ऐकायला देतो आहे गीत. खास करून संघमित्रा श्रोत संद वॉर्ड नंबर 1 पोफळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे आणि अप्रिता साठी खास असे गीत ऐकूया.

वा, किती सुरेख असं गाणं होतं ना. मनाला जणू काही गोड आठवणीचा प्रवासासारखं पाणी मिळालं. आयुष्यात काही गाणी असतात जे आपल्याला थेट मनाशी जोडतात. आजचं पुढचं गाणंही त्याच गाण्याचं एक भाग आहे. मित्रात प्रेम आणि नात्यात आनंद व्यक्त करणार. पण ऐकूया खास असं गाणं, खास करून नवलो वरक यांच्यासाठी सत्यऋण. खास असं गीत आहे माझे माहेर पंढरी. ऐकूया मनपसंत या गीताच्या कार्यक्रमात. मी तुमच्यासोबत आहे, तुमचाच मी मित्र केतार.

श्रोतो, मनाला जास हलकं वाटलं ना मित्रांनो, संगीत खरंच अशी ताकद मी ठेवतं की ते आपल्याला आयुष्याला अंधाराच्या उजेड देतं. आता आपण ऐकणार हो एक गाणं जे प्राचीन मराठी गाणी आणि आधुनिक संगीतात सुंदर मिश्रण आहे. हे गाणं ऐकून तुम्हाला आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या जीवनाचा आनंद अनुभवला मिळेल. पण हे खास असं गीत खास करून श्रोतोने आम्हाला मेसेज पाठवले आहे आमच्या व्हॉट्सॲपवर. विवेकानंद पांडुरंग माने, मूळ मुक्काम बिबळे, तालुका म्हाडा, जिल्हा सोलापूर. ऐकायला देत आहो सुंदर असे हे गीत.

मित्रांनो, आयुष्याचा गोडवा जिथे आठवणी, हास्य आणि गीत एकत्र येतात, तिथं निर्माण होतं खरी आनंदाची अनुभूती. खरंच खास असे गीत आहे मनपसंत या गीताच्या कार्यक्रमात. भीमसेन जोशी ओम रेडिओ सूरत संघ कोळी नांदेड महाराष्ट्राचे नारायण गायकवाड, दयानंद गायकवाड, ओमकार गायकवाड आणि साई गायकवाड खास असे गीत आहे. तसेच मनपसंत या गीताचा कार्यक्रमात आणि ओम रेडिओ सोतासंद कोली नांदेड महाराष्ट्र नारायण गायकवाड, दयानंद गायकवाड आणि ओमकार गायकवाड आणि साई गायकवाड खास असे गीत ऐकूया या कार्यक्रमात.

खरंच छान असं गाणं होतं ना, मनपसंत गीत हा कार्यक्रम खूप छान आहे, कारण तो ऐकणाऱ्यांना त्यांच्या आवडत्या गाण्याशी जोडतो. हा कार्यक्रम ऐकताना मन आनंदी होतो आणि रोजच्या थकव्यातून थोडा विरघळा मिळतो. मला असे वाटते की प्रत्येकाने आपल्या आवडत्या गाण्याची विनंती करून या आनंद अनुभवला पाहिजे. तसाच एक श्रोत आमच्या बरोबर आहे, तो व्हॉट्सॲपवर आम्हाला दर शुक्रवारी व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवतो आणि खरंच सुंदर अशी मेसेज आहे. आपली आवडती मायबोली मन पसंद गीत गायक अरुण दाते गीत असेल असेल असेल राणी पहाटे पहाटे येशील असं एक गाणं आहे. पण श्रोतो हो, हे गाणं खास तुमच्यासाठी दुसरं गाणं आम्ही ऐकायला देत आहे. मूळ जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना डॉक्टर नामदेव बुतेकर अभिषेक बुतेकर गणेश बुतेकर कार्तिक बुतेकर अश्विनी बुतेकर हसूल सवांगी औरंगाबाद इथून वैष्णवी जगदाळे भावसिंगपुरा औरंगाबाद इथून वैभव लोखंडे गौरव लोखंडे रिदुरा देवी इथून मेघराज कोलते युवराज कोलते तसंच वाळकुळणीहून तर बदनापूर इथून रुद्र कोळकर सर्वांना मनपूर्वक अभिनंदन आणि ऐकायला देत आहे सुंदर असं हे गाणं तुमच्या सगळ्या श्रोतासाठी.

श्रोतो न, तुम्ही ऐकत आहात माधे चॅनल वर्ड्स वर मनपसंत गीताचा कार्यक्रम. आम्हाला तुमची आवडती गाणे वाचकापर्यंत पोचवायला खूप आनंद होतो. तुमच्या आवडत्या गाण्याची विनंती करायची असल्यास तुमचं नाव, कलाकाराचे नाव आणि तुमचं नाव पाठवा, आम्ही नक्की वाचू. आमचा नंबर आहे 8380071054. यावर व्हॉट्सॲप करा तुमची सुंदर अशी गीत. आमच्या मनपसंत या कार्यक्रमात तुम्हाला ऐकायला देणार आहोत. खरंच मित्रांनो, एका श्रोताने लिहिलं आहे, मी हे गीत ऐकून मला आजीची आठवणीचे पाऊस अनुभवला. आजीच्या हाताने केलेल्या घरच्या जेवणाचा आठवण, शाळेची खेळाची मजा आणि गोड आठवणीचे गंध, हे सगळं जणू काही गाण्याचेच मिसळलं असतं. खरंच मित्रांनो, हे गीत ऐकून तुम्हाला जुन्या मित्राचा आवाज आठवला का? श्रोतनो, आता ऐकायला देत आहे खास असं गाणं, खास करून वर्णाशरपूर, कोल्हापूर, विजय चव्हाण इंदूरकर, तेजस्विनी चव्हाण, माई इंदूरकर, बेबी शौर्या, श्रेयस, अंकिता आणि अनिकेत चव्हाण ह्यांच्यासाठी हे गीत आहे. ऐकूया श्रोता हो कधी अथू.